मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर, 30 वैशाख, शके 1948 अर्थात 20 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्सवर. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झालेले आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान 45.3 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.8 डिग्री सेल्सिअस अधिक नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 29.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.6 डिग्री सेल्सिअस अधिक नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तसंच कमाल आणि किमान तापमान क्रमशः 45 आणि 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

श्रोतेहो आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 1242 बिलासपूर राजधानी एक्सप्रेस 5:10 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस सकाळी 5:45 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12521 राप्ती सागर एक्सप्रेस 3:55 येणारी गाडी 2:04 उशिराने धावते आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 येणारी गाडी 4 उशिराने धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:40 येणारी गाडी 55 उशिराने धावते आहे. 03252 संबळपूर दानापूर स्पेशल एक्सप्रेस रात्री 12:45 येणारी गाडी 7:53 उशिराने धावते आहे. 11201 नागपूर शहाडोल एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवर. 22137 प्रेरणा एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेवर. 12289 सीएसएमटी नागपूर दुरंतो एक्सप्रेस 8:25 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 61120 आमला नागपूर मेमू एक्सप्रेस सकाळी 8:45 16318 हिमसागर एक्सप्रेस सकाळी 9:00 12135 पुणे नागपूर एक्सप्रेस सकाळी 9:20 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 01469 पुणे नागपूर सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस सकाळी 6:30 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 20806 निजामुद्दीन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्सप्रेस 10:25 आणि 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकल्यात.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम अर्चना.

पंडित राम मराठे यांच्या आवाजात संत कान्होपात्राय यांचे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम यांची शब्दरचना. संगीत विष्णुपंत रागनीस यांचं आहे.

गुलाब बेदोडकर यांचं गीत आपण ऐकलं आर.एन. पराडकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी अमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची शब्दरचना. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. या कार्यक्रमात आज ऐकूया डॉ. मालती साखरे यांचे सत्य या विषयीचे विचार.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या चिंतन या कार्यक्रमात सत्य या विषयावर डॉक्टर मालती साखरे यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
1: सत्य भारतीय परंपरेत धर्माच्या बाबतीत सत्याचा अनुभव सांगितला जातो. यासाठीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हेच सत्य धर्माचे ध्येय, हेच सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथांचे हेच तात्पर्य तुकड्या म्हणे. असे हे धर्माचे सत्य हेच ध्येय असल्याने कर्माचे श्रेय सुद्धा ठरते. त्याचप्रमाणे सत्य शिव सुखी सुंदर ऐसा भावा संसार हे सोपविले कर्तव्य थोर देवे मानवा प्रती. समाज आणि व्यक्ती सुधार घडवायचा असेल तर मानवाने सर्वप्रथम आपला उद्धार करावा, यासाठी धर्म नेमून दिलेला आहे असे ते सांगतात. धर्म ही जीवनाची एक प्रकारची शाळा असते. तिथल्या अनेक गोष्टी मानवाला शिस्त आणि जीवन जगण्याची कला शिकवतात. यासाठीच संत महात्म्यांचे अवतार पृथ्वीवर होत असतात. त्यांचे ब्रीद वाक्य असते, सुखी करी ना अवघा संसार, आपली गाव हे आपले विश्व असते, असे उपदेश संत करतात. याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की 2500 वर्षापूर्वी कपिलवस्तूचा राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांनी सत्याच्या शोधासाठी राजवैभव गृहत्याग करून 6 वर्षे कठोर तपश्चर्या रानावनात केली. शेवटी त्यांनी ज्या ज्ञानाचा शोध लावला ते 4 आर्य सत्य म्हणून प्रसिद्ध झाले. हे जीवनातील सत्य शोधून त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. मानवाला स्वतः दुःख दूर करून स्वतः व सामाजिक कौटुंबिक शांती समता सौख्य प्राप्त करून मुक्तीचे पद निर्वाण अर्थात मोक्ष प्राप्ती करता येईल. संत म्हणतात, ज्यासी वाटे जन सेवा करावी त्याने प्रथम लोक लाज सोडावी. आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी कार्य सत्य म्हणून या. ज्यामध्ये सर्वांचे सुख अंतर्भूत आहे ते सत्कार्य करीत राहावे, त्यापासून दूर जाऊ नये. आपले वागणे बोलणे प्रेमाचे ठेवावे तर आपोआपच जीवनाचा निर्वाळा होतो आणि त्यातूनच जिव्हाळा निर्माण होतो. महात्मा फुले म्हणतात, सत्यविना नाही जगी अन्य धर्म, कळवावे मर्म ज्योती म्हणे. गावाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रबळ शक्ती मानसिक अंगीशील धारण करणारे प्रचारक निर्माण व्हावेत. सत्य चारित्र्य आणि नम्रता हे प्रचारकांच्या अंगी असावयाचे महत्वाचे गुणधर्म आहेत असे राष्ट्रसंत सांगतात. सत्य ही कोणतीही वस्तू नाही, कुशल कर्माची मानवाने करावयाची कृती आहे. त्याचे परिणाम योग्यकारक प्राप्त होतात. असत्य कर्माचे परिणाम अयोग्य असे घडून येतात. मनुष्य प्राण्याच्या उच्चतर क्षणाची नीव सत्यावर आधारित असते. जर आपले आचरण सत्यावर आधारित असेल तर त्याच्या परिणामाची काळजी करावी लागत नाही. त्याचे विपाक किंवा फळ हे योग्यच मिळतात. म्हणजेच त्याचा परिणाम सकारात्मक योग्य हाच होतो. आपले जगणे हे सत्याचे वर्म असावे. जेव्हा सत्य धर्म प्रबळ ठरतो तेव्हा सत्ताबळ संख्याबळ निष्कामी ठरते. जगात सुख शांती आणि बंधुप्रीती आचरावी यासाठीच महापुरुष संत महात्मे हे अभेदाने झटून गेलेत. स्वधर्म म्हणजेच आत्मधर्म. आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम यासाठीच जीवनाचा होम करणे श्रेयस्कर ठरते. म्हणून जनतेला सत्य ज्ञान कळावे यासाठी संत महात्मे श्रेष्ठ प्रपंच करतात. जसे गुरुदेव सर्वांचे असतात ते सत्य सुद्धा सर्वांचेच असते. यामध्ये सर्वस्वी एकच निष्ठा असते.
0: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर मालती साखरे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. विषय होता सत्य. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकाल कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे शेळीपालन फायदेशीर व्यवसाय. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण दुपारी 2 ऐकू शकाल. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. हा भाग चौथा असेल. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकाल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. 7:40 प्रसारित होईल कार्यक्रम सुगम संगीत. यामध्ये हिंदी भजन आपण ऐकाल गायक स्वर लक्ष्मी पांडे यांचा. सूचनापत्र हा कार्यक्रम 9 आपण ऐकू शकाल. 9:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे कावीळ निदान आणि उपचार. मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. 10 पुन्हा हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकाल. तेव्हा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. याविषयी मार्गदर्शन करतील तज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. 10:35 जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री भास्कर मेश्राम यांची अतुल साखरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. अकरा वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जुन्या मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:30 गीतांजली या कार्यक्रमात आलेख आणि निवेदन आहे मंजुषा वंजारी यांचं. सादरकर्त्या मोनाली शेंडे. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण सहक्षेपित होईल. 1 प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी आपण ऐकाल. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल. लोकसंगीत आपण ऐकू शकाल 1:45 यामध्ये बंजारा गीतं सादर करतील ललिताबाई जाधव आणि सहकारी. 2:30 नादब्रह्म तसंच 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:30 बलसागर भारत हो हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. अर्थविशेष आपण ऐकू शकाल 7:15. माझं घर माझं वावर हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम प्रसारित होईल 7:30. यामध्ये मत्स्य जगत या मालिकेत अमृत कटला मत्स्य संवर्धन याविषयी जितेश केशवे यांचं भाषण आपण ऐकाल. हॅलो अन्नदाता हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये शेतीविषयक शंका समाधान तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोपाळ भक्ते. भाग दुसरा 8:15 लोकसंगीत आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. स्पॉटलाईट हा कार्यक्रम सहक्षेपित होईल 9:15. 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. आणि रात्री सभेच्या शेवटी 10:10 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबईवरून आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर.

0: निगुया घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते
2: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
3: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आजचा विषय आहे शेळीपालन फायदेशीर व्यवसाय.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या राज्यामध्ये हजारो वर्षापासून शेळी पालन केलं जातं, परंतु ते परंपरागत पद्धतीने केलं जातं, त्यामध्ये अनेक त्रुटी असतात. त्यामुळे आपल्या शेळ्यांची प्रजनन क्षमता, उत्पादन क्षमता, वजन वृद्धीवर आणि त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. तेव्हा शास्त्रोक्त पद्धतीनं जर आपण शेळी पालन केलं तर एकंदरीतच त्यांची कार्यक्षमता वाढून शेळी पालनाचा व्यवसाय हा आपल्याला किफायतशीर आणि फायदेशीर करता येतो. आता शास्त्रोक्त पद्धतीनुसार जर शेळी पालन करायचं असेल तर महत्वाचं म्हणजे जनावरांची निवड, उत्तम जातीवंत उच्च उत्पादक शेळ्यांची निवड आणि सोबतच शास्त्रोक्त पद्धतीनं प्रजनन करणं हे केव्हाही फायद्याचं ठरतं. फायदेशीर शेळी पालनासाठी जातीवंत, बांधेसूत, तरुण, नंतर जास्त पिल्लं देण्याची क्षमता असलेली अशा आपण माद्या निवडून घ्याव्यात. त्यांना सिद्ध नराकरवी मास आल्यानंतर 12 तासांनी फळवून घ्यावं. त्यांचा एकही मास हा आपण वाया जाऊ देऊ नये. फळविण्याआधी 21 दिवसांपर्यंत नर आणि माद्यांना दूरदूर ठेवावं आणि मग समागमासाठी एकत्र आणावं. यामुळे कळपातील जास्तीत जास्त माद्या विशिष्ट सीमित काळात माजावर येतात आणि मग आपल्याला त्यांना फळवणं हे सोपं जातं. त्यांचं संगोपन करणं सोपं होतं आणि एका सीमित काळात ते विक्री योग्य तयार होतात. शेतकरी म्हणून लक्षात घ्या की शेळ्या दर 19 ते 21 दिवसांमध्ये माजावर येत असतात. शेळ्यांचा गर्भधारण काळ हा 5 महिन्यांचा असतो. शेळ्यांना फळवल्यानंतर परत 21 दिवसांनी त्या माजावर येतात का ते आपण बघावं. त्या जर परत माजावर आल्याचं आपल्या लक्षात आलं तर त्या फळल्या नाहीत असं गृहित धरून त्यांना परत आपण फळवून घ्यावं. परंतु जर त्या परत माजावर आल्या नाहीत तर त्या फळल्या जातील या दृष्टिकोनातून आपल्याला पुढची तयारी करावी लागते. अशा शेळ्यांच्या पोषण व्यवस्थापनाकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं. लक्षात घ्या, शेळ्यांना अर्धबंदिस्त पद्धतीनं आपण पाळावं. या पद्धतीमध्ये त्यांना साधारणपणे रोज 4 ते 5 तास चरायला रानात पाठवावं, म्हणजे त्यांच्या पोषणावरील खर्च हा बराच कमी होतो. याशिवाय मादी शेळ्यांना दररोज आपण 350 ग्रॅम आणि नरांना 500 ग्रॅम खुराक हा रोज खाऊ घालावा. संध्याकाळी शेळ्यांना गोठ्यात ठेवण्याआधी झाडापाल्याच्या जुळ्या या भिंतींना खेळ ठोकून त्या जमिनीपासून साधारणपणे 2 ते 3 फूट वर टांगून ठेवाव्यात, म्हणजे शेळ्यांना रात्री भूक लागली की त्या खाऊ शकतील, त्यांची उपासमार होणार नाही. याशिवाय गोठा व्यवस्थापनाकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागतं. शेळ्यांना हवेशीर, प्रकाशमान, स्वच्छ प्रकाश आणि थंड अशा गोठ्यात ठेवावं. गोठ्यांच्या भिंतीची उंची ही साधारणतः 4 फुटापर्यंत असावी. त्यावर लोखंडी जाळ्या किंवा बांबूचे तट्टे लावावे. गोठ्याची उंची साधारणतः 12 फूट आणि बाजूला ती 10 फूट असावी. गोठ्यामध्ये अजिबात ओल येणार नाही ही आपल्याला काळजी घ्यायची असते. गोठ्यांच्या प्रांगणात आपण स्वच्छ, ताज्या आणि थंड पिण्याच्या पाण्याची टाकी ठेवावी. अशा रीतीनं आपण शेळी पालन करत असताना त्यांच्या पोषण व्यवस्थापनाकडे किंवा गोठ्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं तर निश्चितच शेळी पालनाचा व्यवसाय हा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. तेव्हा दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्याकडून आलेली ही महत्वाची माहिती लक्षात घेऊया.
3: कृषीवाणी या कार्यक्रमात शेळीपालन फायदेशीर व्यवसाय याविषयी माहिती आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 6:45 आपण ऐकाल कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, आणि त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसारक्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
0: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलायला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला, यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा. अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना

0: मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोते हो, आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे लेखक, निबंधकार, पत्रकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आज जन्मदिन आहे। त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं शाला पत्रक हे मासिक ब्रिटिश सरकारचं धोरण यावरील टीकेमुळे ब्रिटिशांनी बंद पाडलं, पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्रींनी निबंधमाला हे मासिक सुरू केलं होतं। त्यात ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध टीकात्मक लेखन तसंच इतर साहित्य लेखन ते करत असत। आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापन करण्यात विष्णूशास्त्रींनी पुढाकार घेतला होता। सामान्यांमध्ये काव्याची अभिरुची निर्माण होण्यासाठी त्यांनी काव्यतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं, तर प्रेरित साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने किताबखाना हे पुस्तकाचं दुकान सुरू केलं। लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्यांनी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, तर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं त्यांनी सुरू केली। स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही ज्यांच्या लेखनामागची आणि कार्यामागची प्रेरणा होती, त्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही.
0: अच्छा,
1: निव्वळ पासवर्ड

0: फोन वापरून होत नाही, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इवन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. पण ते म्हणले मला कसं काय? नाही, तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल, मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून

0: त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं येतात की माझं हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करत राहतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणावर कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांचे फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेज त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, ह्या देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटा लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळा कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि

0: या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7 वाजता

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. सुगम संगीत या कार्यक्रमात हिंदी भजनं आज ऐकूया. स्वर आहे लक्ष्मी पांडे यांचा.

0: पर्दा ही मेला है।
1: अरे कुछ आता है कि नहीं?
2: सच है भैया, सुपर।

लक्ष्मी पांडे यांच्या आवाजात हिंदी भजन आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सुगम संगीत या कार्यक्रमात ऐकूया हे पुढचं भक्तिगीत.

सुगम संगीत या कार्यक्रमात हिंदी भजन आपण ऐकलीत. स्वर लक्ष्मी पांडे यांचा होता. आणि या गीताबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

0: Rajasthan Royals defeated Lucknow Super Giants by 7 wickets at the Sawai Man Singh Stadium in Jaipur last night. Chasing a target of 221 runs set by Lucknow Super Giants, Rajasthan Royals scored 225 for 3 with 5 balls to spare. Dhruv Jurel scored an unbeaten 53 runs, while Yashasvi Jaiswal made 43 runs. And now for a look at today's newspapers, is over to Shagun Chopra.
1: Thank you, Abhishek. In a joint article penned by PM Narendra Modi and Italy's PM Giorgia Meloni in The Pioneer, headlines Italy and India, a strategic partnership for the Indo-Mediterranean. The article says Made in Italy has always been synonymous with excellence worldwide, and today it finds a natural synergy with the high quality of goals of the Make in India initiative. US clears Apache howitzer support services for India, writes the Indian Express. Supreme Court upholds citizens' right to live free from fear of stray dog attacks, informs the Statesman. Top court nod for euthanasia of incurably ill rabid dogs, states the Hindu. The Economic Times in its editorial piece says the real question OpenAI's win Musk's. Ethical AI development arguments remain. The paper says Elon Musk's case against OpenAI turning into a for-profit organization fell apart on a technicality. But the central question on how OpenAI should be governed remains unanswered. Sam Altman's argument is that its mission drift from non-profit to for-profit was necessitated by the financial reality of the tech's large investment requirements. And finally, tennis legend Billie Jean King, at the age of 82, earns a college degree, Bachelor of Arts in History, 65 years after starting at Cal State Los Angeles, reports the Times of India. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Italian counterpart Giorgia Meloni in Rome today. Two leaders to discuss ways to boost cooperation on India-Middle East-Europe economic corridor and review joint strategic action plan 2025-2029. West Bengal government to roll out Annapurna scheme providing 3,000 rupees per month to women aged 25 to 60 years from June 1st. Joint Parliamentary Committee on One Nation, One Election says simultaneous Lok Sabha and Assembly elections can save nearly 7 lakh crore rupees and increase India's GDP growth by 1.6%. DGCA orders further inspection of fuel control switch of an Air India Boeing 787-8 aircraft following technical snag earlier this year. And in IPL cricket, Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 7 wickets in Jaipur. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड, फिनलँड, डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला, बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा

0: औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल CBI नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेली आहेत.

श्रोते हो, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कारवा या चित्रपटातले गीत ऐकूया आशा भोसले आणि आर डी बर्मन यांच्या आवाजात. गीतकार आहे मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार आर डी बर्मन.

देखो देखो वो आ गया।

तलाश या चित्रपटातले गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात. मजरू सुलतानपुरी यांचं गीत होतं आणि संगीत एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अपना देश या चित्रपटातलं गीत. आशा भोसले आणि पंचम यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांची शब्दरचना आहे आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सूचनापत्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

तीव्र उष्णतेच्या लाटेबाबत नागरिकांसाठी पूर्वसूचना, जनजागृती आणि आरोग्य सुरक्षा उपाययोजना. भारतीय हवामान विभागाने नागपूर आणि संपूर्ण विदर्भ क्षेत्रासाठी पुढील काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने हीट एक्शन प्लॅन 2026 अंतर्गत शहरातील नागरिकांचे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी

0: व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर यांनी दिली आहे. नागपूर महानगरपालिकेने विशेषतः उघड्यांवर राहणारे बेघर, भिक्षेकरी, मानसिक आजारी आणि भटक्या नागरिकांना उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आतापर्यंत 140 पेक्षा अधिक व्यक्तींना कायमस्वरूपी निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हीट एक्शन प्लॅन अंतर्गत विविध विभाग, संस्था आणि यंत्रणांच्या सहकार्याने अनेक महत्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महामेट्रो प्रशासनामार्फत मेट्रो स्थानकांवर जनजागृती संदेश, डिजिटल डिस्प्ले, घोषणा प्रणाली तसेच पिण्याचे पाणी आणि ओआरएस सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रमुख बस स्थानके, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये उष्णतेबाबत सावधानता संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. कामगार विभागांमार्फत बांधकाम संस्था, उद्योग, कारखाने आणि इतर कामगार संबंधित आस्थापनांना कामाच्या वेळामध्ये बदल, दुपारच्या वेळेत विश्रांती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि उष्णतेपासून संरक्षणाबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उद्यान विभागामार्फत शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि वाहतूक सिग्नल परिसरात हिरव्या शेड नेट उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी शहरातील विविध उद्यान आणि हिरवळयुक्त बागा दुपारच्या वेळेतही प्रवासी, पादचारी, हॉकर्स, कामगार आणि प्रवाशांसाठी खुल्या ठेवण्यात आलेल्या आहेत. वाहतूक विभागामार्फत शहरातील 31 प्रमुख वाहतूक सिग्नल दुपारच्या वेळेस ब्लिंकर मोडवर ठेवण्यात आलेले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना दीर्घकाळ उन्हामध्ये थांबावे लागू नये आणि उष्णतेचा त्रास कमी व्हावा ही त्यामागची भूमिका आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेस घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे, भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक, ओआरएसचे सेवन करावे, तसेच हलक्या रंगांचे सैल सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, कॅप किंवा छत्रीचा वापर करावा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजारी असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. जर एखाद्या व्यक्तीस चक्कर येणे, उलटी होणे, जास्त ताप येणे, गोंधळलेली अवस्था, तीव्र अशक्तपणा किंवा बेशुद्धी अशी लक्षणे जाणवत असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. नागपूर महानगरपालिका सर्व नागरिकांना विनंती करते की उष्णतेच्या या तीव्र परिस्थितीत स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्यावी, विशेषतः गरजू आणि असुरक्षित नागरिकांना मदत करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन साथरोग अधिकारी डॉक्टर गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गुप्त या चित्रपटातले गीत. उदित नारायण आणि सुनीता राव तसंच सहकाऱ्यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची शब्दरचना आहे आणि संगीतकार विजू शहा.

0: लिए।
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
0: अरे पर्दा ही मेला है।
2: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
3: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड। आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
4: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।

0: एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी।
1: श्रद्धेय कार्यक्रम आता ऐकूया मोहब्बतें या चित्रपटातले गीत लता मंगेशकर आणि उदित नारायण तसंच उद्भव आणि सहकारी यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची शब्दरचना आहे आणि संगीतकार जतीन ललित.
0: कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी। जब भी मिलती थी मुझसे पूछा करती थी।

जो जीता वही सिकंदर या चित्रपटातले गीत आपण ऐकलं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात. मजरू सुलतानपुरी यांचं गीत होतं आणि संगीतकार जतीन ललित.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किटबॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

मोहब्बते या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर, उदित नारायण आणि उद्भव यांच्या स्वरात. आनंद पक्षी यांच्या या गीतरचनेला संगीत साथ होती जतीन ललित यांची. हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात परदेस या चित्रपटासाठी सोनू निगम आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेली आनंद बक्षी यांची ही रचना. संगीत निर्देशन नदीम श्रवण यांचं.

0: परदेस या चित्रपटासाठी सोनू निगम आणि हिमा सरदेसाई यांच्या युगलस्वरातलं ही आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे कावीळ, निदान आणि उपचार, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर मनोज व्यवहारे. ऐकूया काही क्षणातच. श्रोतेहो नमस्कार. LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आज आपला विषय आहे कावीळ, निदान, लक्षणं आणि उपचार. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताहेत तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. हे गॅस्ट्रो एन्टरोलॉजिस्ट आहेत आणि आपल्याला या विषयाशी संबंधित काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560101. नागपूर बाहेरून आपण फोन करता आहात तर STD कोड नक्की लावायचा आहे. अगदी बरोबर, 0712 0712. श्रोताओं नमस्कार. LGI हॉस्पिटल धंतोली नागपुर, हेलो डॉक्टर, इस लाइव फोन इन कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. श्रोताओं, आज हमारा विषय है कावीळ और उसके उपचार या लक्षण कारण क्या है, और इस विषय पर हमें मार्गदर्शन कर रहे हैं तज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. आप सवाल पूछ सकते हैं, प्रश्न पूछ सकते हैं. फोन नंबर्स इस प्रकार हैं 2529266 और 2560101. नागपुर बाहर से फोन कर रहे हैं तो STD कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712 0712. डॉक्टर मनोज व्यवहारे, कार्यक्रमामध्ये आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार डॉक्टर, आज आपला विषय आहे कावीळ. म्हणजे एकूणच कावीळ याविषयी आज आपण बोलणार आहोत की काय लक्षणं आहेत, कारणं आहेत, काही उपचार कसे होतात त्याचे. पण सुरुवातीला खूप वेळा असं माहितीच नसतं की नेमकं कावीळ म्हणजे काय होतं. म्हणजे जे काय एक दोन सिम्पटम्स दिसतात त्यावरून कावीळ लक्षात येतो, पण काय नेमकी परिस्थिती निर्माण होते.
2: कावीळ, ज्याला आपण पेलिया किंवा जॉन्डिस पण म्हणतो, तर कावीळ हे जे असतं ते बेसिकली बिलिरुबिन नावाचा एक घटक असतो आपल्या रक्तामध्ये.
1: अच्छा.
2: तर बिलिरुबिन जे आहे ते लाल पेशी जे असतात आपल्या त्या तुटल्यामुळे किंवा ब्रेकडाऊन झाल्यामुळे तयार होतो आणि शेवटी हे बिलिरुबिन जाऊन लिव्हरमधनं प्रोसेस होतं आणि मग इंटेस्टाईनमध्ये परत येतं पित्ताच्या नळीद्वारे. तर जेव्हा या बिलिरुबिन जे पिगमेंट असतं हे जेव्हा डोळ्याचा जो पांढरा भाग असतो आपला तिथे जमा होतं किंवा त्वचेच्या मध्ये जमा होतं तर त्याला पिवळेपणा येतो.
1: अच्छा.
2: आणि त्याला मग आपण कावीळ किंवा जॉन्डिस, पिलिया असं आपण त्याला म्हणतो.
1: बरं, हा पिवळेपणा कशामुळे असतो? म्हणजे
2: पिवळेपणा हा जो बिलिरुबिन नावाचा जो घटक असतो तो जास्त प्रोडक्शन झाल्यामुळे तो तिथे स्किन मध्ये किंवा स्क्लेरा मध्ये ज्याला आपण पांढरा भाग म्हणतो तिथे जाऊन तो जमा होतो आणि दॅट पिगमेंट जो बिलिरुबिन पिगमेंट असतो दॅट गिव्ह येलोनेस टू द आईज.
1: अच्छा.

0: त्या एका घटकामुळे आपल्याला तो पिवळेपणा दिसतो. डॉक्टर, काय लक्षणं असतात? म्हणजे हे पिवळेपणा एक आहे, पण आणखीन काय त्रास होऊ शकतो कावीळमध्ये?
1: युजली पेशंटला कमजोरी येणं, वीकनेस, ताप येणं, भूक कमी लागणं, जीव मळमळ करणं, हे सुरुवातीचे लक्षणं असतात.
0: बरं,
1: युजुअल.
0: अच्छा अच्छा. डॉक्टर, याचं काही असा काळ आहे का की म्हणजे काय या ऋतूमध्येच होतो, या दिवसांमध्येच कावीळ जास्त प्रमाणात होतो, असं काही आहे का?
1: कावीळ म्हणजे एक लक्षण आहे किंवा साईन आहे, बेसिकली सिमटॉम्स अँड साईन्स. तर कावीळचं मेन जे कारण असतं ते कशामुळे आहे त्याच्या हिशोबाने त्याचे सिमटॉम्स किंवा कोणत्या ऋतूमध्ये यायचं किंवा त्याचे जे रूट्स ऑफ ट्रान्समिशन आहे त्या हिशोबाने ते कावीळ तयार होतो. जसं आम्ही म्हटलं की जसं कावीळचं प्रोडक्शन जे आहे ते लाल पेशींमधनं तुटल्यांमुळे होतं. जर लाल पेशी जास्त प्रमाणात तुटल्या तर पेशंटला रक्त कमी होणार, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो रक्त. हां, तर त्याच्यामध्ये जो कावीळ होतो त्याला अनकॉन्ज्युगेटेड हायपरबिलिरुबिनेमिया म्हणतात. तर तो जो कावीळ आहे तो हिमोलिटिक ॲनिमिया म्हणतात त्याला.
0: बरं बरं.
1: दुसरा जो असतो तो असतो लिव्हरवर स्वेलिंग आल्यामुळे, ज्याला हिपॅटिक जॉन्डिस म्हणतो आपण. तर जो हिपॅटायटिस जो एलिमेंट असतो त्याच्यामध्ये पेशंटला ताप येणं, कमजोरी येणं, वीकनेस येणं, जीव मळमळ करणं, भूक न लागणं, या सगळ्या गोष्टी राहू शकतात. आणि हे जे हेपॅटायटिस जो नावाचं म्हणजे लिव्हरवर सूज आल्यामुळे जो कावीळ होतो तो मुख्यतः दारूचं अतिसेवन झाल्यामुळे असू शकतं.
0: अच्छा.
1: व्हायरसेस असतात हेपॅटायटिस ए बी सी डी ई.
0: अच्छा.
1: या व्हायरसेस जे असतात त्याच्यातला ए आणि ई व्हायरस जो असतो तो पिकोओरल ट्रान्समिशन म्हणजे कंटॅमिनेटेड फूड, वॉटर याच्यामुळे होतात. तर त्याच्यामुळे पावसाळ्यात हा जो हेपॅटायटिस ए आणि ई जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं.
0: बरं. म्हणजे हिपॅटायटिस ए आणि ई पावसाळ्यामध्ये जास्त असतो.
1: पावसाळ्यात असतं कारण कंटॅमिनेटेड वॉटर जास्त प्रमाणात पिले जातं त्याच्यात.
0: बरं बरं. श्रोते हो, आपण ऐकत आहात LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे कावीळ. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर मनोज व्यवहारे. आपल्याला काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529 266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560 101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे 0712 07 12. डॉक्टर, जसा तुम्ही आत्ता प्रकार सांगितलेत तर यामध्ये एक प्रकार तुम्ही सांगितलाय की तो पेशी तुटल्यांमुळे पण कावीळ होतो, पण हे जे पेशी तुटणं आहे तर हे कशामुळे होतं, म्हणजे काय याचं पूर्व लक्षण काय दिसतं?
1: पेशी तुटले म्हणजे ज्या लाल पेशी असतात त्याला आपण हिमोलिटिक ॲनिमिया म्हणतो.
0: बरं.
1: हिमोलिटिक ॲनिमिया हे खूप प्रमाण म्हणजे बरेच सारे त्याचे पण प्रकार आहेत, त्याचे कारणं भरपूर आहेत. जसं सिकल सेल डिसीज असतो त्याच्यामध्ये लाल पेशी तुटल्या जातात, पेशंटला कावीळ होतो. दुसरं जे असतं ते असतं G6PD डेफिशियन्सी म्हणजे एन्झाईम डेफिशियन्सी असतं लाल पेशींमध्ये, त्याच्यामुळे होतात. ऑटोइम्युन हिमोलिटिक ॲनिमिया असतात ज्याच्यामध्ये बॉडी स्वतःच्या विरुद्ध लाल पेशींविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं, त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होतात. तर असे बरेच सारे कारणं असतात ज्याला आपण हिमोलिटिक ॲनिमिया एक कवरअप असतं म्हणजे मेजर टर्मिनॉलॉजी आहे, पण बाकी त्याचे जेनेटिक डिसऑर्डर्स असू शकतात ज्याच्यामुळे असू शकतं.
0: बरं. डॉक्टर, एक कॉल घेतो आहोत. हॅलो हॅलो
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हा मॅडम, मी नागपूरवरनं प्रणाली बोलते आहे.
0: हा बोला.
2: माझा प्रश्न आहे सरांना की हे जे जॉइंटिस आहे ते वारंवार होतो की, आणि दुसरा प्रश्न आहे की हा पिलिया जो आहे तो बाहेरचं खाल्ल्याने तेलकट वगैरे खाल्ल्याने होतो का?
1: कावीळ जो आहे हा वारंवार पण होऊ शकतो किंवा तो एक सिंगल टाइम होऊन पण जाऊ शकतो. ते महत्व त्याचं जे कारण आहे ते बघणं गरजेचं आहे. तर आता सिकल सेल डिसीज आपण डिस्कस केलेला, तर याच्यामध्ये कावीळ नेहमीसाठी राहणार आहे कारण त्याच्यात लाल पेशी नेहमी तुटणार आहे पेशंटच्या. जे हिमोलिटिक ॲनिमिया असतात, G6PD डेफिशियन्सी असतात, त्याचे पर्टिक्युलरली ड्रग्ज मेडिकेशन जसं मलेरियाचे ड्रग्ज आपण दिले तर कदाचित त्याच्यामध्ये त्या लोकांमध्ये त्यावेळेस कावीळ होण्याची शक्यता असतं. आणि जर ते औषधं आपण वारंवार या लोकांमध्ये यूज केले तर त्याच्यामुळे सुद्धा ते वारंवार त्यांना ते कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं. एक असतं गिल्बर्ट सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो जी विच इज अ स्मॉल जेनेटिक डिसऑर्डर. तर ते साधारणतः 3 ते 4% नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये सुद्धा असतो. आणि तो जो जॉन्डिस असतो तो लिव्हरमध्ये स्मॉल एन्झाईम डेफिशियन्सी असतं. तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा बॉडीवर स्ट्रेस येतो किंवा पेशंट खूप जास्त फास्टिंग करतात ते या लोकांमध्ये

0: मध्ये तो कावीळ वारंवार होण्याची शक्यता असतात.
1: अच्छा
0: जसं हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे आणि पेशंट व्हायरस खूप जास्त प्रमाणात आहे आणि पेशंट गोळ्या घेत नाही आहे, तर त्याच्यामध्ये पण हे जर हिपॅटायटिस बीचा व्हायरस जर फ्लेअर अप होत राहिला तर त्याच्यामुळे पण वारंवार कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं.
1: बर
0: तेलकट आणि फ्राईड खाल्ल्याने कावीळ होत नाही. बेसिकली इट्स ऑल जे जेवण आपण करतोय ते किती कंटॅमिनेटेड आहे किंवा किती चांगलं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून होते. इट इज ऑल कंटॅमिनेटेड.
1: मला असं वाटतं त्यांना असं म्हणायचं असेल की बाहेरचं जेव्हा आपण तेलकट जास्त खातो किंवा ऑइली फूड खातो तर त्यामुळे काही होऊ शकतं का असं?
0: नाही, ऑइली फूड आणि त्यांनी नाही होत, पण महत्वाचं जे दूषित पाणी आणि दूषित अन्न असं रॉ फूड असतं बाहेरचं त्याच्यामुळे, जसं पाणीपुरी झालं तर त्याच्यात एखादा तो जंतू आलेला हिपॅटायटिस ए किंवा ई तर देन यू विल गेट इट. जर ते वेल कुक्ड नाही आहे फूड तर मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त
1: असू शकतात. डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो हॅलो. हा नमस्कार.
2: गुड मॉर्निंग मॅम.
1: गुड मॉर्निंग. नमस्कार.
2: नमस्कार सर. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं सर, याच्यामध्ये कावीळमध्ये दोन प्रकारचे कावीळ असतात ना सर?
1: तुम्हाला काय विचारायचं आहे, प्रश्न विचारा.
2: मला ऍक्च्युली मला पण बॅक टू 10 इयर्स एक म्हणजे व्हाईट नावाचा कावीळ झालेला होता, म्हणजे त्यावेळेला कळलं नाही पण त्यावेळेला झाला होता तो. तर त्यावेळेला असंच म्हणजे भरपूर सिरियस केस मध्ये झालेला होता, कळलं नाही आणि त्याच्यामुळे मला त्यावेळेला जवळपास 2 महिन्याचा वीकनेस पण आला होता त्याच्यामध्ये. औषधी वगैरे पण घेतल्या.
1: अच्छा.
2: पण विचारायचं म्हणजे हे असं आहे की आता म्हणजे त्याचं रिटर्न म्हणजे परत होऊ शकतं का इन द फ्युचर ऑफ?
1: बर
0: नाही, आता कावीळ म्हणजे जसं बाय डेफिनेशन आपण बघितलं तर ते पिवळेपणा येणं हे महत्वाचं असतं. बिलिरुबिनचा घटक जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ते होतं.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामुळे पांढरा कावीळ युजली अशी टर्मिनॉलॉजी नाही आपल्याकडे, पण युजली आम्ही असं पकडतो की पांढरा कावीळ म्हणजे जरी पांढरे म्हणजे डोळे पिवळे नाही झाले किंवा त्वचा पिवळी नाही झाली पण लिव्हरवर कुठेतरी स्वेलिंग आहे, ज्याचे लिव्हर एन्झाइम्स जे असतात ते वाढलेले आहे. सो वी कन्सिडर की ते कदाचित लिव्हर एन्झाइम्स जे वाढलेले आहे पण त्यांनी कावीळ नाही झालंय तर त्याला आपण पांढरा कावीळ म्हणण्याची शक्यता आहे. आता कावीळ जे काही लिव्हरवर सूजन आली आहे ती कशामुळे आली होती तेव्हा ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. ते जर हिपॅटायटिस बी नावाच्या जंतूमुळे असेल किंवा कोणत्या जंतूमुळे असेल तर ती परत येण्याची शक्यता राहू शकतं, पण आता 10 वर्ष ते आधी लोटलेले आहे आणि आता नवीन कोणत्याही प्रकारे कावीळ होण्याची शक्यता राहू शकते असं नाही की त्याच कारणामुळे होईल, दुसरं कोणतं कारण असेल ज्याच्यामुळे ते कावीळ होण्याची शक्यता राहू शकेल.
1: बरं डॉक्टर, जसं आपण म्हणजे वेगवेगळे प्रकार बघत होतो तर सुरुवातीला तुम्ही सांगितलं की पेशी तुटल्यामुळे आणि नंतर हिपॅटायटिस, तर हिपॅटायटिस ए किंवा ई आणि किंवा अजून आहे हिपॅटायटिस बी वगैरे, त्याच्यात काय फरक आहे?
0: हिपॅटायटिस ए आणि ई हे आपण डिस्कस जसं केलं आहे की हे दूषित पाणी दूषित अन्न खाल्ल्यामुळे होतं, कारण त्याचं जे रूट ऑफ ट्रान्समिशन आहे ते फिको ओरल ट्रान्समिशन आहे.
1: अच्छा.
0: हिपॅटायटिस बी आणि सी हे जे आहेत याचं जे ट्रान्समिशन आहे ते कंटॅमिनेटेड ब्लड म्हणजे युजली ब्लड ट्रान्सफ्युजन्समध्ये होतं, जे ड्रग अब्यूज असतात जे आय व्ही ड्रग अब्यूज असतात म्हणजे ज्याच्यामध्ये निडलिंग करतात बऱ्याच वेळेस, सेक्शुअल ट्रान्समिशन असतं, तर याचे ते रूट ऑफ ट्रान्समिशन आहेत. हिपॅटायटिस ए आणि ई जे असतात हे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. सेल्फ लिमिटिंग म्हणजे ते आपोआप काही महिने आपल्याला कावीळ देणार आणि आपोआप रिकवर होतात. जसं आपल्याला सर्दी खोकला होतो व्हायरल इन्फेक्शन आहे ते 4-5 दिवस असतात आणि चालले जातात, तसंच ए आणि ही सुद्धा काही दिवसांनी ते आपोआप चालले जातात. पण बी आणि सी जे आहेत ते क्रॉनिक हिपॅटायटिस करतात. क्रॉनिक म्हणजे 6 महिन्यापेक्षा हे जर जास्त राहिले तर ते लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर करण्याची पण शक्यता असतं.
1: अच्छा. डॉक्टर एक कॉल आलेला आहे. हॅलो.
3: हा हॅलो.
1: हा नमस्कार.
3: हा माझं नाव हर्षित आहे. ऍक्च्युली 3 वर्षाआधी माझी आई एलजीआय हॉस्पिटलमध्येच सब अक्यूट लिव्हर फेलियर मुळे ऍडमिट होती. तर तिला काही सिम्पटम्स वगैरे नव्हते आणि मग लिव्हर फेलियर झाला आणि ट्रान्सप्लांट मग जायच्या व्हायच्या आधीच तिची डेथ झाली, तर तिचं रिझन का असू शकते ते विचारायचं होतं.
0: अक्यूट लिव्हर फेल्युअरचे कारण महत्वाचे जे असतात ते असतात व्हायरल हेपॅटायटिस, नंतर असतं ऑटोइम्युन हेपॅटायटिस म्हणजे ज्याच्यावर लिव्हर सडनली खराब झालेलं असतं, नंतर ड्रग इंड्यूस पण राहू शकतं ज्याला ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी म्हणतो. कधी कधी कसं असतं की बऱ्याच वेळेस आपण सगळं इव्हॅल्युएशन केल्यानंतर पण कधी कधी आपल्याला कारणं मिळत नाही, तर

0: त्याच्यामध्ये जर कारणं नाही मिळालं त्याला आपण इडिओपॅथिक लिव्हर इंजुरी म्हणतो, आणि
1: बरं,
0: त्याच्यात मिळत न मिळाल्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम आपल्याकडे कारण नसल्यामुळे आपल्याला देन लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी वेट करावं लागतं.
1: अच्छा अच्छा, म्हणजे त्याचे वेगवेगळे कारणं असू
0: येस
1: शकतात. नक्कीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे कावीळ. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गॅस्ट्रो एन्टरोलॉजिस्ट डॉक्टर मनोज व्यवहारे. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 म्हणजेच 2529 आणि 266 आणि 25 60 101 अर्थात 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर, तुम्ही जे वेगवेगळे प्रकार सांगितलेत त्याविषयी आपण बोलूया, त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हां नमस्कार मॅडम, मी बोदडीवरून दीपक डवरे बोलतोय.
1: हा बोला दीपकजी, विचारा प्रश्न.
2: हा तर मी काय म्हणतो मॅडम, आपण बाहेरला खाल्ल्यानंतर कावीळ वगैरे होऊ शकतो का?
1: असाच एक प्रश्न आला होता, पुन्हा डॉक्टर सांगतायत.
0: ओके, बाहेरचं जे खाल्लं म्हणजे जे कंटॅमिनेट दूषित पाणी आणि दूषित अन्न, जर ते अन्न आणि पाणी जर किंवा फूड रॉ फूड म्हणजे जे कच्च्या पालेभाज्या असतात त्या जर हेपॅटायटीस ए आणि ई नावाच्या व्हायरसनी जर अफेक्टेड असतील आणि ते जर व्हायरस आपल्या पोटात जर गेले तर त्याच्यामुळे जॉन्डिस कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: सर आवाज कटला होता.
1: बर.
3: हा तर तुझ आईचं म्हणजे सगळे व्हायरल हेपेटायटिस ऑटोइम्युन सगळे निगेटिव्ह आले होते.
1: बर ठीक आहे. आपलं नाव काय?
3: हर्षित गुटमारे.
1: हा हा ठीक आहे.
0: त्याच्यामध्ये कसं असतं, कधी कधी जेव्हा इनिशियल फेज असतं तेव्हा व्हायरल मार्कर्स ऑटोइम्युन पॅनल्स एव्हरीथिंग म्हणजे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असतात तेव्हा आपण त्याला इडिओपॅथिक असं म्हणतो. पण आता कसं असतं की लिव्हर एकदा फेल्युअर जर झालं असेल तर ते आणि ते रिकवर नसेल होत तर त्याला शेवटला जो ऑप्शन असतो तो आपला लिव्हर ट्रान्सप्लांटच असतो.
1: आणि त्यानंतर पण मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अच्छा डॉक्टर, जसे आपण वेगवेगळे प्रकार बघत होतो आणि त्याचे तुम्ही कारणं आपण बघत होतो तर याविषयी आणखीन प्रश्न आहे, पण त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: माझा प्रश्न अर्धवट राहिला होता, फोन कटलेला. मी दीपक गोविंद डवरे बोलतोय बुलीवरून. बाहेरचं खाल्ल्यानं कावीळ होतो का आणि कावीळचे लक्षणं काय आहे?
1: अच्छा, आताच डॉक्टरांनी सांगितलं, कदाचित तुम्ही ऐकलं नाही आहे. आपण लक्षणांविषयी बोलूया.
0: कावीळच्या लक्षणांमध्ये जसं आता हेमोलिटिक अॅनिमिया म्हणजे कावीळचे जे कारणं असतात त्याच्यावर त्याचे लक्षणं म्हणजे अनुभव घेऊ शकतो पेशंट. महत्वाचं असतं हेमोलिटिक अॅनिमिया म्हणजे जर लाल पेशी जर आपल्या तुटल्या तर त्याच्यामुळे जो कावीळ होतो त्याला पेशंटमध्ये रक्त कमी होणं, खूप कमजोरी येणं, विकनेस येणं, डोळे पिवळे होणं हे त्याचे महत्त्वाचे लक्षणं असतात. जर हेपॅटायटीस म्हणजे लिव्हरवर सूज आल्यामुळे जो कावीळ होतो त्याच्यामध्ये पेशंटला भूक कमी लागणं, कमजोरी येणं, ताप येणं, जीव मळमळ करणं, उलट्या होणं अशा प्रकारचे त्याचे सिमटम्स असतात. आणि जे पोस्ट हेपॅटिक असतात म्हणजे लिव्हर किंवा पित्ताच्या नळीमध्ये ब्लॉक झाल्यामुळे होतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कावीळ सोबत पेशंटला जर कारणं असतील तर त्याच्यामध्ये इचिंग म्हणजे खाज येतं खूप जास्त, कारण जे पित्त असतं ते ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे पेशंटला खाज येणं, संडासचा म्हणजे जे आपलं शौच असतं त्याचा कलर चेंज होणं, ते असं राखाडी कलरचं होणं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात जेव्हा कावीळ असतं. आणि इन जनरल पेशंटला युजली कमजोरी, विकनेस, ताप येणं या सगळ्या गोष्टी राहण्याची शक्यता राहू शकतं.
1: अच्छा अच्छा डॉक्टर, असं ए ई आणि बी सी असं आपण जे एक बायफर्केशन केलेलं आहे तर याच्यामध्ये निदान कसं केलं जातं, म्हणजे काय टेस्ट असतात का याच्या वेगवेगळ्या?
0: पर्टिक्युलरली जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतोय त्याच्यामध्ये हेपॅटायटीस ए बी सी साठी पण येतात, पण महत्वाचं असतं लिव्हर फंक्शन टेस्ट.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये बिलिरुबिनचा घटक, त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट कंपोनंट्स किती आहेत, नंतर लिव्हर एन्झाईम्स SGOT, SGPT, अल्कलाईन फॉस्फेटेज, GGT आणि सीरम अल्ब्युमिन म्हणजे प्रोटीन्स किती लिव्हर तयार करताय, हे लिव्हर फंक्शन टेस्ट एक पॅनल असतं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यासोबत प्रोथ्रॉम्बिन टाइम आणि INR म्हणजे जे लिव्हरचं आणखी फंक्शन आपल्याला सांगतं, तर हे जे घटक असतात ते पहिल्यांदा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर लिव्हर एन्झाईम्स जर 500 आणि 1000 रेंजच्या वर असतील तर ते युजली आपल्याला सांगतात की ते व्हायरल हेपॅटायटीस आहे, म्हणजे इन्फेक्शनमुळे ते लिव्हरवर स्वेलिंग आलेली आहे.

0: अच्छा
1: आणि मग त्याच्यामध्ये फर्दर आपण डिफरेन्शिएट करण्याचा प्रयत्न करतो. तर ए आणि ईसाठी त्याच्या ब्लड टेस्ट असतात जे आपल्याला निदान देतात की हे हिपॅटायटिस ए आणि ईमुळे झालेले आहे. त्याचे अँटीबॉडीज असतात जे आपण डिटेक्ट करतो.
0: बरं,
1: नंतर असतात बी आणि सीसाठी पण सेम अँटीबॉडीज असतात. आणि जर बी आणि सी असेल, कारण जसं आपण पहिल्यांदा पण म्हटलेलं की हिपॅटायटिस बी आणि सी हे क्रॉनिक इन्फेक्शन्स आहेत.
0: अच्छा,
1: हिपॅटायटिस बी आणि सी जर क्रॉनिक इन्फेक्टिव्हिटी जर दाखवत असेल तर मग त्याच्यासाठी आणखी फर्दर वर्कअप असतं, ज्याच्याकरता आपल्याला, कारण गोळ्या किंवा औषधं जे देण्या आहे ते बऱ्याच वेळेस आयुष्यभर, हिपॅटायटिस बी साठी आपण आयुष्यभर गोळ्या द्याव्या लागतात, सी साठी 3 महिने 6 महिन्यांची औषधं.
0: म्हणजे लक्षणांवरून आपण त्या टेस्ट केल्या जातात की बी सी आहे की ए ई आहे.
1: आणि मग बाकी सोनोग्राफी आहे.
0: बरं,
1: जर बी आणि सी असेल तर आपल्याला लिव्हरचं फायब्रोस्कॅन असतं, ज्याच्यामध्ये लिव्हर किती कमजोर झालेले आहे, स्कार झालेले आहे, ते आपण बघत असतो.
0: अच्छा डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार.
2: मला काय म्हणायचं होतं,
0: हा तुमच्या रेडिओचा आवाज बंद करा.
2: हो हो, ग्रामीण भागातील औषधी सहसा आयुर्वेदिकची घेतात, ऍलोपॅथीमध्ये औषधी नाही का?
1: बघा, कसं असतं की लिव्हरवर एकदा जर सूज आली असेल आणि ती लिव्हरची सूज महत्वाची, म्हणजे हेपेटायटिस ए आणि ई जसं इन्फेक्शन असतं तर त्याच्यामध्ये लिव्हरची सूज सहसा आपोआप कमी होऊन जाते, त्याला खूप काही करायची गरज नाही पडत. जे उरलेलं लिव्हर असतं ते हळूहळू रिजनरेट किंवा इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते जेव्हा लिव्हर रिजनरेशन आहे, ही जी ही असतं ती नॅचरल प्रोसेस आहे, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर ते लिव्हर रिजनरेशन जी आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहसा औषधं राहत नाही. ते आपोआप जेव्हा लिव्हर रिजनरेट होतं तेव्हा हळूहळू कावीळ पण कमी व्हायला चालू होतं आणि लिव्हरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे पेशंट हळूहळू इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता असतं.
0: अच्छा डॉक्टर, आता उन्हाचे दिवस आहेत, ऊन वाढतं आहे, तर या दिवसांमध्ये कावीळीचे कितपत म्हणजे चान्सेस असतात किंवा कोणत्या प्रकारचा होऊ शकतो असं काही आहे का, याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो
3: हॅलो,
0: हा नमस्कार,
3: मी वाशिम मधून बोलते, भाग्यश्री काळा.
0: हा बोला भाग्यश्री.
3: कॅन्सर व्हायच्या आधी कावीळ होते का? कारण माझ्या पप्पा आधी कावीळ झाली आणि मला अजून एक प्रश्न आहे की आपण जेव्हा बाहेरून भाजी आणतो, भाजीपाला आणतो, ते वॉश कसं करायचं त्याच्यावर कावीळ होऊ नये म्हणून?
0: अच्छा ठीक आहे,
1: ओके. जे पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं आहे की कॅन्सर आणि कावीळ, तर असं आहे की जेव्हा पित्ताच्या नळीमध्ये काही ब्लॉकेज झाला, जसं आपण डिस्कस केलं की प्रीहिपॅटिक लाल पेशी तुटल्यामुळे, लिव्हरवर सूज आल्यामुळे हिपॅटिक आणि पोस्ट हिपॅटिक, जर पोस्ट हिपॅटिक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पित्ताच्या नळीमध्ये कुठेतरी ब्लॉकेज झाल्यामुळे तो कावीळ होतो.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये खाज येणं, संडासचा कलर चेंज होणं, शौचाचा कलर चेंज होणं, तर या महत्त्वाचे सिम्प्टम्स तेव्हा आपल्याला दिसतात. पण जो कावीळ असतो, जो पित्ताची नळी ब्लॉक झाल्यामुळे, ती युजली एक तर स्टोन जमा झाल्यामुळे होतं पित्ताच्या नळीमध्ये, किंवा तिथे पित्ताच्या नळीमध्ये कुठे ब्लॉकेज जो असतो तो कावीळ किंवा सॉरी गाठ असल्यामुळे होण्याची शक्यता असतं. आता ती गाठ पॅनक्रियाजमध्ये असू शकतं किंवा त्या पित्ताच्या नळीमध्ये राहू शकतं, किंवा अँपुला म्हणजे छोटी आतडीचा जो भाग असतो डिओडनम तिथे गाठ राहू शकतं. तर ती गाठ कॅन्सरची जर असेल तर त्याच्यामुळे तो कावीळ होण्याची शक्यता असतं, कारण ते पित्ताची नळी तिथे ब्लॉक झाली आहे म्हणून.
0: अच्छा,
1: आणि दुसरा जो प्रश्न होता तो होता भाजीपाला. हा, तर भाजीपाला फक्त धुतल्यानी होणार नाही, कारण तो वेल कुक होणं गरजेचं आहे.
0: अच्छा,
1: त्याला कुक होणं गरजेचं आहे, तोपर्यंत ते जंतू मरणार नाहीत. फक्त आपण धुतल्यामुळे सगळं साफ होणार असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही सर.
0: हो डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
4: हॅलो,
0: हा नमस्कार.
4: हा नमस्कार, मला विचारायचं होतं कावीळीचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये कसं असतं, म्हणजे 3-4 वर्षाची मुलं वगैरे आहेत तर.
0: बर, आपलं नाव काय?
4: लीना कावळे.
0: लीनाजी, ठीक आहे.
1: अच्छा, 3-4 वर्षांच्या मुलांमध्ये युजली जो कावीळ होतो तो महत्वाचा जर कंटिन्युअसली जेव्हा जन्माला आल्यापासून जर असेल तर ते बहुतांश वेळेस अनुवंशिक राहण्याची शक्यता असतं, किंवा त्याचे भरपूर सारे कारणं आहेत, जसं बिलिअरी ॲट्रिझिया झालं, किंवा ज्या पित्ताच्या नळ्या असतात आतमधल्या लिव्हरच्या त्या पूर्णपणे डेव्हलप होत नाहीत किंवा त्या छोट्या होऊन जातात खूप जास्त, तर त्याला बिलिअरी ॲट्रिझिया आपण म्हणतो. नंतर दुसरे असतात की जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, त्याच्यामुळे पण कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं. सिकल सेल डिसीज राहू शकतो, त्याच्यामध्ये पण कावीळ होतो. तर असे बरेच सारे कारणं आहेत जेव्हा 3-4 वर्षाच्या वयोगटांमध्ये राहू शकतात.

0: आपल्याला इव्हॅल्युएशन करणं की कावीळ का बरं झालेलं आहे, त्याच्यासाठी ब्लड टेस्ट, सोनोग्राफी या सगळ्या गोष्टी असतात ज्याने आपण टेस्ट करू शकतो. जेनेटिक टेस्टिंग पण करण्याची कधी कधी गरज पडू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, जसं आपण सांगितलं की सिकल सेल असल्यावर पण कावीळ लवकर होऊ शकतो, तर अशा पेशंटनी काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना ते होणार नाही, हे आपण बोलूया. याविषयी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो मॅडम.
1: हा नमस्कार.
2: हा मी सुरदास कदम बोलतो गुरुफळीवरून.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
0: नमस्कार.
2: आमच्या ग्रामीण भागात लोक म्हणतात की बाबा ऊस खाल्ल्यानंतर कावीळ कमी होतो.
1: कमी होतो.
2: हा
1: बर,
2: हे नेमकं कितपत खरं आहे?
0: चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आम्ही पण आमच्या हॉस्पिटलमध्ये बघतो की सगळे ऊसाचे रस आणि सगळे पीत राहतात. पण असं काही नाही आहे. बेसिकली कसं असतं की जेव्हा आपण जेव्हा कावीळ होतो तेव्हा बहुतांश वेळ पेशंटला मळमळ असतं, जीव मळमळ करत राहतं, उलट्या होण्याची शक्यता असतं. म्हणून त्यावेळेस युजली आम्ही त्यांना सांगतो सहसा की तुम्ही डाएट खा, म्हणजे खूप जास्त तेलकट किंवा मसालेवाले खाऊ नका, कारण त्यांनी आणखी नॉशिया किंवा जीव मळमळपणा वाढेल. म्हणून आपण सांगतो की थोडं कार्बोहायड्रेट जास्त घ्या, म्हणजे साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. पण काय होतं की बाहेरमध्ये जेव्हा आपण ऊसाचा रस घेतो त्याच्यात बर्फ आला तर त्याच्यामध्ये आणखी इन्फेक्शन आहे, ते बर्फ बनणाऱ्या पाण्यामधनं.
1: अच्छा,
0: तर पाणी कसं आहे आणि ते बर्फ कसं आहे आणि त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन असेल ए आणि ई पर्टिक्युलरली, कारण बऱ्याच वेळेस असं पाण्यात आलं की ए आणि ई हिपेटायटिस व्हायरस त्याच्यामध्ये राहण्याची शक्यता राहते आणि त्याच्यामुळे ऊसाच्या रसामुळे ते कावीळ होण्याची परत शक्यता वाढण्याची शक्यता राहू शकते. म्हणून सहसा म्हणजे पिऊ शकता असं नाही आहे, पण
1: बिना
0: बर्फाचं घेतलेलं चांगलं आहे. पण असं त्यांनी कावीळ कमी नाही होणार, इट इज जस्ट टू हॅव द बेटर फिलिंग. म्हणजे जेवण व्यवस्थित गेलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स एनर्जी व्यवस्थित गेली पाहिजे, त्याच्याकरता असतं. तुम्ही कोणताही ज्यूस घेऊ शकता, असं नाही की ऊसाचाच रस पिला पाहिजे.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
3: युवराज पाटील नागपूरहून बोलतो.
1: हा बोला युवराज जी.
3: सर, दारू आणि खर्रा लिव्हर डिसीज करता किती फायदेशीर आहे? कारण
0: फायदेशीर आहे
3: की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खाल्ला जातो आणि मध्य भारतामध्ये नागपुरी खर्रा म्हणजे काही विचारायची सोय नाही. यावर काय म्हणाल तुम्ही?
1: मुळात मला असं वाटतं प्रश्नच फायदेशीर आहे, इथेच थोडंसं आपल्याला बोलावं लागेल.
0: बघा, दारूचं सेवन हे नेहमीच हानिकारक असतं आणि खऱ्याचं सेवनसुद्धा हानिकारक आहे. तर दारू बेसिकली लिव्हर आणि बाकीच्या सगळ्याच अवयवांवर परिणाम करतं. खऱ्यामध्ये पर्टिक्युलरली टोबॅको जो पार्ट असतो, त्याच्यातला निकोटीन जो पार्ट आहे, तो सगळ्यात म्हणजे घातक आहे लिव्हरसाठी सुद्धा, कारण याच्यामुळे बेसिकली टोबॅको जे स्मोकर्स असतात त्याच्यामध्ये ते जे टोबॅकोनी असतात ते लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असतं. म्हणून अवॉइड केलेलं चांगलं आहे दारू आणि खऱ्याचं अतिसेवन.
1: अच्छा, म्हणजे कावीसाठी म्हणा किंवा कुठल्याही आजारासाठी ते घातकच आहे. नक्कीच डॉक्टर, जसं आपण बोलत होतो की हिपॅटायटिस आणि वेगवेगळे जे आहेत प्रकार कावीचे, मी विचारणार होते की उन्हाळ्यामध्ये नेमकं कोणती शक्यता असते?
0: उन्हाळ्यामध्ये जसं आता बऱ्याच वेळेस पाणी मिळत नाही प्यायला लोकांना, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की लोक पाण्याचे सोर्सेस जिथून मिळेल तिथनं पाण्याचा प्रयत्न करतात, पर्टिक्युलरली इन द रुरल एरियाज आणि या ठिकाणी. तर त्याच्यामुळे व्हायरल हेपेटायटिस होण्याची शक्यता असतं ए आणि ई या उन्हाळ्यात पण बऱ्याच वेळेस दिसायला येतं, कारण बर्फ जसं आपण आधी म्हटलेलं की बर्फ पिण्याची शक्यता असतं ते पाणी. आता हे जर एखादं पॅन्डेमिक एखादं कंटॅमिनेटेड वॉटर झालं आणि त्याचाच बर्फ घेत आहेत लोक पित येण्यात आहे, तर मग त्याच्यामुळे हेपेटायटिस ए आणि ई होण्याची शक्यता जास्त असते या लोकांना.
1: अच्छा डॉक्टर, जसं आता आपल्याला एक प्रश्न आला होता की ऊसाचा रस घेतल्यामुळे कावीळ लवकर बसतो का, तर असं कावीळ असताना अनेक लोक म्हणतात की पथ्य आपण पाळली पाहिजे, हे नको खायला, ते खायला पाहिजे वगैरे असं, तर काय तुमच्या लक्षात काय येतात समज गैरसमज या बाबतीत?
0: कावीळ जेव्हा होतो तेव्हा महत्वाचं असतं की पेशंटला जीव मळमळ होणं, भूक कमी लागणं या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे कसं असतं की मसाले आणि तेलकट पदार्थ युजली पेशंट टॉलरेट करू शकत नाही. आमच्या मते तर सगळं घ्यायला पाहिजे पेशंटनी, कारण लिव्हर रिजनरेट होण्याकरता न्यूट्रिशन म्हणजे जेवण हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ते जर चांगलं नसेल, पेशंट जर ओरली काहीच नसेल घेत, तर लिव्हर इम्प्रूव्हमेंट व्हायला पण वेळ लागेल. तर त्याच्यामुळे जेवण सगळ्या प्रकारचं घेऊ शकतात, कोणतेही पथ्य पाणी करण्याची गरज नाही आहे. सुरुवातीला फक्त लिक्विड किंवा प्रोटीन डाएट घेणं महत्वाचं असतं, कारण ऑइली आणि स्पायसी पदार्थ तेव्हा ते टॉयलेट किंवा पेशंट नॉशिया असल्यामुळे टॉयलेट करणार नाही. पण आमच्यामध्ये सगळं जेवण करणं महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, याबाबतीत

0: आपण उपचार कसे केले जातात, कारण की बरेच वेळा असं होतं की कावीळचे पण दिवस असतात, कोणाचा लवकर बसतो, काही कावीळ थोडासा उशीर लागतो, तर काय कशी असते उपचार पद्धती?
1: उपचार जे असतात कावीळचं ते असतात की पेशंटला कावीळ का बरं झालेलं आहे. जसं प्रीपॅटिक म्हणजे हेमोलिटिक जर जॉन्डिस असेल तर त्याचं ते कारण शोधून काढणे, सिकल सेल आहे, जी सिक्स पी डी आहे, ऑटोइम्युन आहे, तर त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट होतं. जर हेपेटायटिस म्हणजे लिव्हरवर जर सूज असेल ना, तर ती अल्कोहोलमुळे असेल तर आपण सांगतो की पेशंटला अल्कोहोल बंद करा.
0: अच्छा.
1: हेपेटायटिस बी आणि सी असेल तर त्याच्याकरता औषधं असतात. ए आणि ईसाठी युजली औषधं नाही आहेत, पण 99% लोकांमध्ये हे जे व्हायरसेस असतात, म्हणजे जसं आपण पहिले पण म्हटलंय की हे सेल्फ लिमिटिंग असतात, काही दिवस 1 महिना 2 महिन्यात हे सगळे रिकवर होतात पेशंट. 1% लोकांमध्ये कधी कधी लिव्हर जास्तच खराब जर डॅमेज झालं असेल तर ते लिव्हर फेल्युअरमध्ये जातात, ज्याला आपण मध्ये डिस्कस म्हणजे सब अक्यूट लिव्हर होतं. तर त्याच्यामध्ये मग पेशंटला ट्रान्सप्लांट शिवाय दुसरं काही ऑप्शन नसतं. आणि तिसरं असतं ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, म्हणजे ज्याच्यामध्ये जसं कॅन्सर आपण म्हटलेलं त्याच्यामध्ये स्टेंटिंग्स किंवा ड्रेनेज करून आपण ते प्रयत्न करतो ट्रीटमेंट करण्याचा.
0: डॉक्टर, भरपूर प्रश्न आहेत आणि उपचार पद्धती पण खूप मोठी आहे, किंवा आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी याविषयी पण आपल्याला बोलायचं आहे, पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे याविषयी आपण पुढच्या भागात बोलूया.
1: बिलकुल
0: डॉक्टर, खूप छान माहिती आज आपल्याकडून आमच्या श्रोत्यांना मिळालेली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, आपण ऐकत होतात LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, आणि आजचा विषय होता कावीळ, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे यांनी. आणि या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सचिन कोकणे आणि मनोज महाजन यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत मी पूर्वा आपल्या डॉक्टर मनोज व्यवहारे यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आता ऐकूया मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी, आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. ऐकूया काही क्षणातच. श्रोते हो, नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपला विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत, समस्या आहेत, तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529 266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560101. नागपूर बाहेरून आपण फोन करता आहात तर एसटीडी कोड नक्की लावायचा आहे, अगदी बरोबर 0712 07 12. श्रोताओं, आप सुन रहे हैं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर ये लाईव्ह फोन इन कार्यक्रम, और आज का विषय है बढ़ती धूप और छोटे बच्चों का कैसे ध्यान रखा जाए, और इस विषय पर हमें मार्गदर्शन कर रहे हैं तज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो ज़रूर पूछिए. फ़ोन नंबर्स इस प्रकार हैं 2529 266 और 2560101. नागपुर बाहर से फोन कर रहे हैं तो एसटीडी कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712 07 12. डॉक्टर भास्कर गुप्ता, कार्यक्रम में आपका बहुत बहुत स्वागत है.
2: नमस्कार.
0: नमस्कार डॉक्टर, आज हमारा विषय है जो धूप पड़ रही है इस मौसम में बच्चों का कैसे ध्यान रखा जाए और कैसे उन्हें इस धूप से बचाया जाए. तो शुरुआत में ही हम बात करेंगे कि क्या कैसे ध्यान रखा जाए, छोटे बच्चे एकदम जो न्यू बॉर्न बेबीज रहते हैं इनका पहले कैसे ध्यान रखा जाए.
2: सभी श्रोताओं को नमस्कार. जैसा कि आप जानते हैं कि हमारे यहाँ हीट वेव चालू है
0: जी.
2: कल का टेम्परेचर रिकॉर्डेड 45.5 था, जो कि हाईएस्ट है, और शायद पिछले 2 डिकेड्स में इस प्रकार की गर्मी काफ़ी कम पड़ी थी. इस समय में बच्चों का बहुत विशेष एक वल्नरेबल पॉपुलेशन एज होता है जिनमें हीट का इफेक्ट बहुत ज़्यादा होता है, और ये होते हैं बच्चे एल्डरली या सिक पॉपुलेशन, और एक चौथा पॉपुलेशन ग्रुप जिसको हम मिस कर जाते हैं वो एडोलेसेंट एथलीट्स या जो स्पोर्ट्स में इंडल्ज करते हैं. इन सभी के ऊपर में हीट का

0: काही लोक सोडा देतात, काही लोक कॅफिन देतात, काही लोक भरपूर फ्लुईड द्यायला सुरू करतात. आणि काही काही लोकांमध्ये तर अशी गैरसमज आहे की अल्कोहोलचं एक रबिंग करून द्या तर टेम्परेचर कमी होऊन जाईल, तर तेही काही उपयोगाचं नसतं. तर असं कधी खूप हीट स्ट्रोक झाला, 104 वरती ताप असलं आणि कॉन्शियसनेस ऑल्टर्ड होत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये न्या. आपल्याकडे जेवढं हॉस्पिटल आहे, जसं GMC आहे, IGMC आहे, याच्यामध्ये पूर्ण वॉर्ड्स आहेत, म्हणजे यावेळेस पूर्ण वेल इक्विप्ड वॉर्ड्स आहे, त्याच्यामध्ये पूर्ण कोल्ड वॉटर इमर्शन करतात, कूलिंग ब्लँकेट लावतात, IV फ्लुइड्स लावतात आणि लगेच ते कॉम्प्लिकेशन व्हायचं कमी होतो.
1: अच्छा डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार.
1: नमस्कार
2: सर. नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: प्रश्न आहे मॅडम की मुलं आजकाल डायरेक्ट फ्रीज मधनं पाणी, फ्रीजचं

0: मुलं आजकाल डायरेक्ट फ्रीज मधनं पाणी, फ्रीजचं पाणी म्हणजे बॉटल प्यायला बघतात, किंवा थंड आईस्क्रीम खायचं असतं, थंड बर्फ खायचा असतो. तर हे कुठपर्यंत योग्य आहे, डायरेक्ट फ्रीज मधलं पाणी पिणं योग्य आहे?
1: एकदम म्हणजे एकदम डायरेक्टली तर योग्य नाही. आणि ज्यांना फॅरिंजायटिस किंवा थ्रोटचं इन्फेक्शन असेल किंवा ज्यांना टॉन्सिल्स असेल त्यांना याचा दुष्परिणाम होतो प्रत्येक वेळी. तर एक मीडियम कोल्ड वॉटर घेतलेला नेहमी बरं असतं.
2: अच्छा,
1: हां, ते एकदम कोल्ड चिल्ड वॉटर अवॉइड करणं बरं आहे.
2: हो, आणि आईस्क्रीम खाणं किंवा
1: आईस्क्रीम आता समरचा वेदरमध्ये सांगितलं की खाऊ नका ते योग्य नाही आहे. लहान मुलांना आपण थांबू शकत नाही, पण क्वांटिटी बरोबर राहायला पाहिजे. म्हणजे खूप जास्तही नको आणि एकदम चिल्डही नको.
2: बरं डॉक्टर, आपण बघत होतो की काय आपण काळजी घेतली पाहिजे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये. त्याआधी श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत बालरोगतज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. आपल्याला काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529266 आणि 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे 0712. डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
3: हा मॅडम.
2: हा नमस्कार.
3: सरांना मला विचारायचं आहे.
2: विचारा.
3: थोडस 2 दिवस उन्हात गेलं तर असं उलटी आल्यासारखं वाटते, मळमळ वाटते, हे कशामुळे होते सर?
1: हे हीट एक्झॉशन आहे. जसं सांगितलं की हे ऊन लागलेली आहे आणि पुष्कळ बाणाने हे प्रॉब्लेम होतो. मळमळ होणं, चक्कर येणे, हेडेक होणे किंवा डिझी फील करणे, वॉमिटिंग होणे, कधी नॉशिया होणे, हे सगळं काही जे आहे ते हीट एक्झॉशनचा प्रकार आहे. आणि हे हीट एक्झॉशन तुम्ही वेळेवर ट्रीट केलं नाही तर हे हीट स्ट्रोकमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. तर लगेच याला ट्रीटमेंट लागतो.
2: डॉक्टर, वॉटर इंटेक बद्दल एक प्रश्न विचारायचा होता की जसं आपण इतर वेळेस पाणी पितो, म्हणजे पावसाळा झाला किंवा हिवाळा झाला, तर या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इंटेक हा किती प्रमाणात जास्त असला पाहिजे?
1: हे तुमचं एक्सपोजर वरती आहे. जर तुम्ही एसी रूम मध्ये दिवसभर बसला तर तो नॉर्मल इंटेक आहे, पण तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल तर त्यावेळी 20-25% एक इन्क्रीमेंट ऑफ वॉटर तुम्हाला करायला पाहिजे. कारण हे हीटचा पुष्कळ दुष्परिणाम आहे.
2: अच्छा,
1: म्हणजे हीटचं फक्त असं नाही आहे की हीट स्ट्रोक आहे, हीट एक्झॉशन आहे, याच्यानी स्किनमध्ये प्रॉब्लेम्स होतो, आईजमध्ये प्रॉब्लेम होतो, स्किनचा प्रॉब्लेम भरपूर आहे. म्हणजे समरचा वेळेस स्किनचा प्रॉब्लेम भरपूर असतो. आणि हे काय काय असतं, एक तर सनबर्न होऊ शकतो, दुसरा प्रिकली हीट, आपण ज्याला मिलिया म्हणतो, प्रिकली हीट घामोरी म्हणतो ज्याला आपल्या भाषेमध्ये, हे भरपूर असतो. ॲक्ने होऊ शकतात, ॲक्ने ज्यांना आहे ते सुद्धा वाढू शकतो. फंगल इन्फेक्शन्स व्हायची शक्यता खूप जास्त आहे. फॉलिक्युलायटिस किंवा स्किनचे इन्फेक्शन जास्त आहे. आता आपण बघतो आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये की समर आला की प्रिकली हीट झाली, तुम्हाला घमोरी झाली, हे पावडर वापरा, हे करा, हे सगळं काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे, याला काही उपयोग नाही. जर तुम्हाला प्रिकली हीट तुमच्या बाळाला होत असेल तर फक्त त्याचं आहे की लूज कॉटन क्लोदिंग वापरायचं, त्याला प्रत्येक वेळी आंघोळ घाला, नॉर्मल पाण्याने चांगला पुसून काढा. हे आपण जे प्रिकली हीटचे पावडर फाउडर जे काही वापरतो, प्रिकली हीटचं कारण काय आहे, ते आपल्या बॉडीमध्ये जे स्वेट ग्लँड्स आहे ते ब्लॉक होऊन जातात.
2: अच्छा,
1: तर त्याच्यामुळे स्वेटिंग होत नाही, आणि स्वेटिंग होत नाही त्याच्यामध्ये स्किनचा एक रिॲक्शन असतो. आपण ते पावडर टाकून प्रत्येक वेळी त्यांना परत ब्लॉक करतो आहे.
2: अच्छा,
1: तर असं नाही आहे की आपण प्रिकली हीटचा पावडर टाकला आणि लगेच ते ठीक होऊन जाईल, काहीही होत नाही. तर त्याचं नॉर्मल नॅचरल ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे की एक आंघोळ घाला, लूज क्लोदिंग घाला, प्रत्येक वेळी फ्लुईडचा इंटेक बरोबर ठेवा. तर याच्यानी प्रिकली हीट कमी होईल. सनबर्न भरपूर लोकांना होतो, म्हणजे उन्हामध्ये गेलंय तर सनस्क्रीन एक खूप आवश्यक आहे.
2: डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो.
4: हॅलो डॉक्टर.
2: हा नमस्कार.
1: हा नमस्कार.
4: हा तर डॉक्टर, आमचं ना 4-5 महिन्याचं बाळ आहे सध्या, तर आम्ही म्हणजे बाळासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
1: 4-5 महिन्याचं बाळाला तुम्ही बाहेर घेऊन जाऊ नका उन्हामध्ये कधी. खूप समरचा महिन्यामध्ये खूप ओव्हर रॅप करू नका. तुमचा खोलीमध्ये एक एसी किंवा कूलर ठेवा. रूमचं टेम्परेचर 24-25 degrees राहायला पाहिजे. तुम्ही ब्रेस्टफीड करत असाल तर प्रत्येक डिमांड फीडिंग करा बरोबर ब्रेस्टफीड. आणि बाकीचे क्लोदिंग जे आहे ते लूजच ठेवा, खूप जास्त रॅप करून किंवा असं करून काही करू नका. 6 महिन्याचा बाळाला घरी ठेवला आणि बरोबर ब्रेस्टफीड केली आणि टेम्परेचर बरोबर ठेवला तर काही कॉम्प्लिकेशन, काही प्रॉब्लेम होत नाही हीटमध्ये.
2: डॉक्टर, आपण बोलत होतो की उन्हामुळे काय काय त्रास होऊ शकतो.

0: शकतात आणि त्यासाठी काय उपाय आपण करू शकतो?
1: हां, उन्हामध्ये आपण जसं डिस्कस केलं, आता हीट स्ट्रोक आणि हीटचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यासाठी कधी कधी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. दुसरा स्किनचा आपण प्रॉब्लेम डिस्कस केला की प्रिकली हीट, ॲक्ने, फंगल इन्फेक्शन, फॉलिक्युलायटिस होऊ शकतो. तिसरा कधी कधी काय असतं की फूड सेफ्टी, ज्याला आपण उन्हामध्ये बोलतो की खूप गॅस्ट्रो होत आहे, खूप फूड पॉइझनिंग होत आहे, कुठलाही खाण्याचा पदार्थ असला तर ते एक तासपेक्षा तुम्ही बाहेर ठेवू नका, कारण बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ ह्या खाण्यामध्ये खूप जास्त असल्याची शक्यता आहे. आणि हे झालं तर मग काय होतं, फूड पॉइझनिंग सारखं असतं.
0: हो, कारण खूप वेळा आपण असं म्हणतो की आपण सकाळचं अन्न हे संध्याकाळी
1: नाही, उन्हामध्ये कधीही करायचं नसतं. हे करायचं असेल तर रेफ्रिजरेटर करून ठेवा, बाहेर ठेवू नका, कारण साल्मोनेला, शिगेला असं प्रकारचे आणि इकोलाय हे जे बॅक्टेरिया असतात हे भरपूर ओव्हरग्रोथ होतो आणि उन्हामध्ये यांचा ओव्हरग्रोथ जास्त होतो. प्रत्येक वेळी खायचा आधी तुम्ही हात धुवून घ्या बरोबर, उरलेलं अन्न असं बाहेर ठेवून खाऊ नका. दुसरा आहे की स्किन लोशन बरोबर वापरा, SPF 30 वरतीहीच वापरायचा सनस्क्रीन. आणि लोकांचा गैरसमज आहे की आपण एकदा सनस्क्रीन लावला तर ते दिवसभर चालतो, असं होत नाही. सनस्क्रीनचा इफेक्ट 2-3 जास्तीत जास्त असतो. आणि जर तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही रिपीट करा त्याला. जर तुम्ही स्विमिंग करत असाल आणि लहान मुलांमध्ये उन्हाळा आला की प्रत्येकांना स्विमिंगमध्ये जायचं आहे आणि स्विमिंगमध्ये तर भरपूर प्रिकॉशन घ्यावं लागतं. एक तर स्विमिंगचं वॉटर क्लोरिनेटेड असतं, प्रत्येक लोकांना काहीतरी काही स्किनचा प्रॉब्लेम असतो. दुसरा स्किनचा प्रॉब्लेम शिवाय ते पाणी कंटॅमिनेटेड सुद्धा होऊ शकतो, त्याच्यामुळे गॅस्ट्रो आणि सायनोसायटिस आणि स्किन इन्फेक्शन हे व्हायची शक्यता जास्त असते. तर जर तुम्ही स्विमिंगमध्ये बाळाला चाईल्डला पाठवत असाल तर एक तर त्याची सेफ्टी बघा की हे चांगलं स्विमिंग पूल राहायला पाहिजे, हायजिनिक असायला पाहिजे, सेफ्टी लाईफ गार्ड्स आणि बाकीचे प्रिकॉशन्स राहायला पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्याला बरोबर आल्याबरोबर म्हणजे स्विमिंग झाल्याबरोबर शॅम्पू करा आणि माइल्ड क्लिन्झर सोपमधनं आंघोळ घाला त्याला, म्हणजे स्किन क्लीन करा आणि मग सनस्क्रीन लोशन लावा. आणि सनस्क्रीन कमीत कमी SPF 30 राहायला पाहिजे आणि 2-3 तासांनी त्याला रिपीट करा.
0: डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो,
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार
2: मॅडम, घरामध्ये बसत असेल तर उन्हाळी लागते, तर त्यावर काय उपाय?
0: बर,
1: उन्हाळीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हे फ्लुइड इनटेक भरपूर ठेवा, 11-4 पर्यंत बाहेर जाऊ नका, घराचं टेम्परेचर बरोबर ठेवा, सनस्क्रीन लावा जर बाहेर जात असाल, आणि बाळाला भरपूर पाणी द्या. त्याला थर्स्टचं मेकॅनिझम बरोबर डेव्हलप होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की पाणी प्यायचं, आणि पाणी द्यायचं नसेल तर ORS ठेवा, नाही तर लिंबाचं सरबत घरी करून ठेवा, कोकोनट वॉटर घरी ठेवा. हे सगळं काही तुम्ही देत राहायचं, प्रत्येक एक 2-3 तासांनी त्याला फ्लुइड देत राहणं आणि न्यूट्रिशियस फूड ठेवा. आता नेचरने असं बनवलं आहे की प्रत्येक सीझनसाठी फ्रुट्स बनवलेले आहेत. तर आता जे फ्रुट्स आले आहे जसे की वॉटरमेलन, कॅन्टलूप म्हणजे आपला खरबूज असतो, आणि मँगोज आहे, हे सगळं भरपूर न्यूट्रिशियस आहे. तर ऑलवेज प्रिफर अ सीझनल फ्रूट, म्हणजे जेवढं फ्रुट्स आहे त्यांचा इनटेक भरपूर ठेवा बाळासाठी.
0: नक्कीच. डॉक्टर, जसं आपण आता आहाराविषयी बोलतो आहे की फूड सेफ्टी ही खूप जरुरी आहे या दिवसामध्ये, तर लहान मुलांनी काय आणखीन काळजी घेतली पाहिजे फूड सेफ्टीच्या दृष्टीने?
1: फूड सेफ्टीच्या दृष्टीने बाहेरचं फूड अवॉइड करायचं आहे, आणि याच्याशिवाय खूप स्पायसी फूड किंवा खूप ऑइली फूड अवॉइड करायचं, आणि घरचंच बनलेला चांगला उकळलेला आणि चांगला कुक झालेला असं फूड वापरायचं, आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचा इनटेक अलॉंग विथ फ्लुइड्स हे भरपूर ठेवायचं उन्हाळ्यामध्ये.
0: अच्छा डॉक्टर, जे मुलं स्पोर्ट्स खेळतात किंवा बाहेर उन्हात जातात, तर या मुलांनी तर पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे.
1: बिलकुल आवश्यक.
0: अशा मुलांना स्किनचे पण बरेच वेळा उन्हात असल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, तर काय म्हणजे यांनी कशी काळजी घेतली पाहिजे आणि काय म्हणजे एक्स्ट्रा काय यांनी आणखीन केअर घेतली?
1: ऍथलीट्सना भरपूर ऍथलीट्स किंवा स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ज्या आहेत ते भरपूर करतात, त्यांना एक तर फ्लुइड इंटेक्स आपण सांगितलंच आहे, याच्याशिवाय जर ते आउटडोअरमध्ये एक्सपोज आहेत तर गॉगल वापरायचा, म्हणजे साधा नॉर्मली सुद्धा तुम्ही उन्हामध्ये गेला तर एक आपण गॉगल वापरायचा, आणि हे गॉगल जे असतं हे साधा गॉगल वापरू नका, याला कमीत कमी UV 400 प्रोटेक्शन राहायला पाहिजे, म्हणजे एक ब्रँडेड आणि चांगल्या प्रकारचा, जसं आपण सनस्क्रीन ब्रँडेड आणि SPF 30 वापरतो तसंच गॉगलचंही प्रिकॉशन घ्या की तुम्ही UV 400 रेडिएशनचा प्रोटेक्शनचा गॉगल वापरा तर तुमचा डोळ्याला त्रास होणार नाही. आता इतक्यात मागच्या महिन्यामध्ये आमच्याकडे भरपूर केसेस आले की आईमध्ये डोळ्या

0: मध्ये खूप जळजळ होत आहे,
1: हो.
0: ड्राय वाटतं आहे, बघायला दिसत नाही, एकदम लाल झालेले आहे डोळे, आणि थोडंसं उन्हामध्ये गेलं तर असं सिमटम्स यायला सुरू झालं. तर त्याने आम्ही ॲडवाईस केलं की कसं प्रोटेक्शन घ्यायचं, डोळ्याला कसं धुवायचं, काही ड्रॉप्स टाकायचा, नसलं तर मॉइश्चराइज डोळ्याचं जे ड्रॉप्स असतात ते कसं टाकायचं, आणि भरपूर फ्लुईड इनटेक घ्यायचं, आणि हीट अवॉइड करा यावेळेस. तर
1: अच्छा.
0: अथलीट्समध्ये आपण सांगतो, अथलीट्स किंवा फिजिकल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये, की तुमचं न्यूट्रिशन चांगलं ठेवा, तुमचा फ्लुईड इनटेक भरपूर ठेवा, काही कार्बोनेटेड ड्रिंक्स घेऊ नका त्यावेळेस, खूप
1: हो.
0: एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका त्यावेळेस, कॅफिनचा पदार्थ तुम्ही वापरा, साधा पाणी किंवा ओआरएसचं पाणी तुम्ही भरपूर जेवढं घेऊ शकता तेवढं घ्या, आणि 11 ते 4 मध्ये काहीही करू नका तुम्ही.
1: अच्छा, दुपारच्या वेळेत आपण
0: हां,
1: उन्हात जाणं
0: बिलकुल
1: टाळलं
0: बिलकुल
1: पाहिजे.
0: अवॉइड टाळायला पाहिजे ते.
1: अच्छा डॉक्टर, जसं आपण बरेच वेळा स्किनची काळजी घेताना तुम्ही आता सांगितलंय की सनस्क्रीन आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे,
0: हां,
1: तर सनस्क्रीन म्हणजे हे SPF 30 वरती पाहिजे, तर या बाबतीत आणखीन आपण काय, म्हणजे लहान मुलांना सनस्क्रीन वापरू शकतो का किंवा?
0: नाही, 6 महिन्याचा खाली मुलांना सनस्क्रीन रिकमेंडेड नाही आहे.
1: बरं.
0: 6 महिन्याचा वरती ते आहे तर आपण कधीही वापरू शकता, पण 2-3, 3-4 तास रिपीट करा तुम्ही, फक्त एवढं प्रिकॉशन आहे. आणि
1: अच्छा.
0: भरपूर क्लिन्झिंग करा, आणि माइल्ड क्लिन्झिंग सोपमध्ये तुम्ही स्किनचं क्लिन्झिंग करा प्रत्येक वेळी. उन्हामध्ये अजून एक कॉम्प्लिकेशन असतो, काही मुलांना आमच्याकडे येतात की नोज ब्लीड होतो आहे, नाकातनं रक्त येतो आहे.
1: अहो.
0: तर हेही नाकातनं रक्त येण्याचं पुष्कळ कारण आहे, म्हणजे कधी कधी हीट असतो, काही काही जेनेटिक टेंडन्सीसुद्धा काही मुलांमध्ये असतात, कधी कधी ते नाकामध्ये बोटं टाकतात, त्याच्यामुळे ते नोज
1: ड्रायनेस
0: पेकिंग,
1: वाढलेला
0: ड्रायनेस.
1: असतो.
0: तर जेव्हा ह्युमिडिटी, ड्रायनेस आणि हीट वाढतो, हे नोज ब्लिडिंगचा प्रकार वाढून जातो. त्याला
1: अच्छा.
0: घाबरायचा काही प्रश्न नाही. जेव्हाही असं झालं तर एक तर नेझल पॅक टाका, किंवा हे थंब आपला नाकाला टाईट ठेवा, आणि ब्लीडिंग हो झालं तर घाबरायचा काही प्रश्न नसतं. फ्लुईड इनटेक बरोबर ठेवा, आणि खूप जास्त प्रत्येक वेळी ब्लीडिंग होत असेल तर डॉक्टरांना एकदा दाखवून द्या.
1: अच्छा डॉक्टर, बरेच वेळा आपण घरगुती उपाय करतो, म्हणजे अनेकदा असं म्हणतात की ऊन लागलेलं आहे, उन्हाळ्यात ताप आले आहे, तर कांदा लावणे किंवा असं पण हे काही केल्या जातात, तर असे काही घरगुती उपाय आहेत का की
0: याचं
1: आपण?
0: म्हटलं तर काही सायंटिफिक एव्हिडन्स तर काही नाही आहे,
1: अच्छा
0: हे पुष्कळ गैरसमज आहे कम्युनिटीमध्ये.
1: बरं.
0: तर आपलं काम आहे की आपण एक सायंटिफिक आणि मेडिकल इन्फॉर्मेशन लोकांना सांगायचं,
1: हो हो
0: की ऊन लागली की प्रत्येक वेळी एक तर लाईट क्लोदिंग, आपण हे रिपीट करतो आहे की एक
1: हो
0: लाईट क्लोदिंग वापरा, कूल एन्व्हायरमेंटमध्ये शिफ्ट करा, म्हणजे
1: अच्छा.
0: जिथे हीट आहे, फॅन किंवा AC किंवा विंडोज हे ओपन ठेवा, म्हणजे एकदम ड्राय असायला नको,
1: बर.
0: आणि फ्लुईडचा इनटेक वाढवा,
1: अच्छा अच्छा
0: आणि जर ताप असला तर पट्ट्यांनी, थंड पट्ट्यांनी कमी करा, टॉवेल वापरा, पूर्ण पुसून काढा, आणि खूप जास्त असेल तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखवा.
1: दाखवायला पाहिजे. डॉक्टर, हीट एक्झॉशन तुम्ही जे म्हटलं आहे, आणि अजून एक तुम्ही सांगितलं होतं की हीट सिंकोप,
0: हां,
1: तर याविषयी आपण काय सांगाल, म्हणजे हीट सिंकोप नेमकं काय आहे?
0: हीट सिनकोप हे आहे की चक्कर येणं.
1: बरं.
0: हीट सिनकोपमध्ये काय होतं की उभं राहिलं आणि खाली पडले,
1: अच्छा,
0: तर याच्यामध्ये
1: म्हणजे
0: काय
1: अचानक ही
0: अचानक हीट,
1: क्रिया
0: हां,
1: होते.
0: अचानक झालं आणि खाली पडले, तर हे फ्लुईड कमी असलं तर होऊ शकतो. वेसोवगलचं सुद्धा कधी कधी, आपले एक वेगळंच नर्व असते ते सुद्धा स्टिम्युलेट होऊन जाते.
1: बरं.
0: कधी कधी पुअर वॅसोमोटर टोन असतो, म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा टोन कमी असतं, याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा.
0: याच्याशिवाय अजून एक टर्म आहे, हीट टिटॅनी. जसं आपलं कॅल्शियम कमी झालं तर टिटॅनी होतो, म्हणजे कार्पोपेडल स्पाझम त्याला म्हणतो आपण,
1: अच्छा.
0: म्हणजे हात पाय असं वाकडे होऊन जातात, तर हे उन्हामध्ये सुद्धा कधी कधी होऊ शकतात. आणि हे कधी होतो, जेव्हा आपण हायपर व्हेंटिलेट करतो.
1: बर.
0: हायपर
1: लहान
0: व्हेंटिलेट म्हणजे
1: मुलांमध्ये पण हे
0: हो
1: प्रकार
0: हो हे
1: होतात.
0: हायपर व्हेंटिलेट हीटमध्ये होतो,
1: अच्छा
0: म्हणजे खूप जोर जोर श्वास घेणं,
1: बर.
0: आणि हे मोठ्याने श्वास घेतला तर हे हायपर व्हेंटिलेट होतो, आणि याच्याने काय होतं की एक स्पाझमसुद्धा हातापायामध्ये, हातापाय कडक होऊन जातात.
1: अच्छा.
0: तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की त्यांना एक तर थंड एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन जा, त्यांचं ब्रीदिंग नॉर्मल करा, त्यांना सांगा की तुम्ही घाबरू नका,
1: बर.
0: म्हणजे पॅनिक होऊ नका, नॉर्मल ब्रीदिंग करा. आणि
1: अच्छा.
0: त्याचं नाही होत नसेल तर एक रिब्रीदिंग बॅग असतो, म्हणजे आपल्या तोंडामध्ये एक पिशवी ठेवून देतात आणि त्याच्यामधनं ब्रीद करा, तर त्याच्याने काय होतो की ते स्टिम्युलेशन कमी होऊन जातो आणि
1: अच्छा.
0: हे स्पाझम कमी होऊन
1: पण हे
0: जातो.
1: हॉस्पिटलाइज केल्यानंतर करू शकत
0: हॉस्पिटल
1: असेल
0: किंवा, हां, हॉस्पिटलचा
1: ती बॅग जी
0: हां
1: आहे.
0: बॅग जे आहे ते तिथे वापरू शकता तुम्ही.
1: बर.
0: पण घरी तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग करायला सांगा, कूलिंग करून घ्या, पॅनिक व्हायला सांगू नका, की पॅनिक होऊ नका असं
1: थोडेसे
0: सांगा.
1: एअर, फ्रेश
0: हां,
1: एअर मध्ये
0: फ्रेश
1: टाका.
0: एअरमध्ये ठेवा त्यावेळेस, तर हे
1: अच्छा.
0: कमी होऊन जातो. त्याच्याशिवाय

0: हीट एक्झॉशन जे आपण डिस्कस करत होतो तर 103-104 वरती टेम्परेचर घ्यायला, कोर टेम्परेचर आपण म्हणतो, बाहेरचं टेम्परेचर नाही म्हणजे बॉडीचं टेम्परेचर, आणि बॉडीचं टेम्परेचर मेजर करायला एक रेक्टल टेम्परेचर आपण मेजर करतो. तर तेव्हा हे कोर टेम्परेचर 103 वरती गेलं तेव्हा हे हीट एक्झॉशनचा सिम्टम असतो. हीट एक्झॉशनचा सिम्टम म्हणजे हेडेक होणं, नॉशिया म्हणजे उलटी होणं, वॉमिट होणं, चक्कर येणे, खाली येऊन पडणं, तर हे सगळं याला हीट एक्झॉशन म्हणजे हीट इतकी उष्णता तुमच्या बॉडीमध्ये आली आहे की तुमची बॉडी एक्झॉस्ट झालेली आहे. तर यावेळेस तुम्हाला फ्लुईड पाहिजे, यावेळेस तुम्हाला रॅपिड कूलिंग मेजर्स पाहिजे. आणि या स्टेजमध्ये जर तुम्ही नाही ट्रीट केला हीट एक्झॉशनला तर आपला पुढचा शेवटचा स्टेज असतो हीट स्ट्रोक. म्हणजे आपण स्ट्रोक, जसं ब्रेनचा स्ट्रोक आहे तसं ही हीट स्ट्रोक आहे. याच्यामध्ये आपला जे नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतो आणि हे एक एमर्जन्सी आहे. याच्यामध्ये पुष्कळचा
1: हॉस्पिटलाइज करणं
0: आणि याच्यामध्ये आपण जर खूप सिरियस असेल तर रिससिटेट करता करावं लागते, पूर्ण बॉडीचं कुलिंग करावं लागतं, सलाईन द्यावा लागतो.
1: हो, खूप माहिती आहे आणि खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि बऱ्याच आपण सांगितलेल्या आहेत. खूप छान मार्गदर्शन आज आपल्या श्रोत्यांना मिळालेलं आहे. तरी पण अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत पण त्या पुढल्या भागात आपण नक्की सांगूया. डॉक्टर, खूप खूप आभार,
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि याचा विषय होता वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं सचिन कोकणे आणि मनोज महाजन यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आणि कार्यक्रमाचे प्रायोजक मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर भास्कर गुप्ता यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारती या दोन्ही केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया देवता या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे, शरद निफाडकर यांचं गीत आणि संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

उंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं ते लता मंगेशकर यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं गीत जावेद अली यांच्या आवाजात. विश्वजीत जोशी यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे अविनाश विश्वजीत यांनी.

आम्ही दोघी ह्या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, वैशाली महाडे यांच्या आवाजात. गुरु ठाकूर यांचं गीत होतं आणि संगीत मंगेश धाकडे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया गोजिरी या चित्रपटातलं गीत मिलिंद इंगळे यांच्या आवाजात. अशोक बागवे यांचं गीत आहे आणि संगीतकार मिलिंद इंगळे.

गोजिरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मिलिंद इंगळे यांच्या आवाजात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान 45.1 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 4.7 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 28.3 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.8 डिग्री सेल्सिअस अधिक नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान क्रमशः 45 आणि 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त श्रोतेहो आताच आपण ऐकलं. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 येणारी गाडी 23 मिनिटं उशिराने धावते आहे. 03252 संबळपूर दानापूर स्पेशल एक्सप्रेस 12:45 येणारी गाडी 9:03 उशिराने धावते आहे. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12967 जयपूर एक्सप्रेस 11:05 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 01001 LTT सिकंदराबाद सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 10:25 येणारी गाडी 46 मिनिटं उशिराने धावते आहे. 12809 हावडा मेल 11:15 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. त्याचप्रमाणे 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 येणारी गाडी. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 येणारी गाडी. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 येणारी गाडी. 15293 अमृत भारत एक्सप्रेस 12:30 येणारी गाडी. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 येणारी गाडी. 12970 जयपूर CBE सुपरफास्ट एक्सप्रेस 2:10 येणारी गाडी. 20805 विशाखापट्टणम निजामुद्दीन आंध्र प्रदेश एक्सप्रेस 2:10 येणारी गाडी. 20911 नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 येणारी गाडी. आणि 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20 येणारी गाडी. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकल्यात. श्रोतेहो, आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन. शुभम दीपक पात्रा 23 वर्षांचा तरुण, उंची 5'2", मजबूत बांधा, रंग गोरा, हिंदी भाषा येते. हा तरुण बेपत्ता झाला आहे.

अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, विक्रम प्रभात सासमल जावेरी कॉम्प्लेक्स फ्लोअर इतवारी नागपूर किंवा इतवारी पोलीस स्टेशन। पल्लवी कमल किशोर ढोके ही 26 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे। उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा येते। अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कमल किशोर ढोके टी पॉइंट नवीन कामठी नागपूर यांच्याशी संपर्क साधावा। संदीप रमेश ढोमणे वय 35 वर्ष हे गृहस्थ घरून निघून गेले आहेत। उंची 5 फूट 7 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा येतात। अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा। रवी लक्ष्मणदास ज्ञानचंदानी वय 32 वर्षे हे गृहस्थ घरून निघून गेले आहे। उंची 5 फूट 6 इंच, बांधा साधारण, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा येतात। अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नूतन रवी ज्ञानचंदानी स्नेहनगर सोसायटी कोराडी नाला नागपूर तसंच जरीपटका पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा। वैभवी दिगंबर हळदे ही 20 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे। उंची 5 फूट, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी भाषा येते। अशा वर्णनाची युवती आढळल्यास निलिमा दिगंबर हळदे पवनसूत नगर रमना मारुती किंवा नंदनवन पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा। प्रवीणा प्रेमल पराते ही 35 वर्षांची महिला बेपत्ता झाली आहे। उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी भाषा येते। अशा वर्णनाची महिला आढळल्यास प्रेमल अशोक पराते यांच्याशी संपर्क साधावा किंवा शांतीनगर पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा। हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन श्रोते हो आताच आपण ऐकलं।

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर श्रोते हो प्रसारित करीत आहोत जुन्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे देशभक्ती गीत.

मराठी तुका मिळवावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची शब्दरचना होती आणि संगीत होतं आनंद घन यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया मंगळसूत्र या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. शांता शेळके यांची शब्दरचना आहे आणि संगीतकार आहेत बाळ पराते.

लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची शब्दरचना आपण ऐकली. तर चित्रपट होता मंगळसूत्र. कार्यक्रमात आता ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. सुधीर मोघे यांचं गीत आहे आणि संगीतबद्ध केलेलं आहे सुधीर फडके यांनी.

सुखाची सावली या चित्रपटातलं गीत सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात आपण ऐकलं. गदी माडगुळकर यांची शब्दरचना होती आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीतकार आहेत वसंत प्रभू आणि चित्रपट माईचा पाझर.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातले गीत आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे आणि संगीतबद्ध केलं आहे एन दत्ता यांनी.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतांजली.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी. सादरकर्त्या मोनाली शेंडे. गीतांजली. सर्व रसिक श्रोत्यांना मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, सकाळी उठल्या उठल्या आपल्या दिवसाची सुरुवात होते तीच मुळी चहाना. कुणाचं डोकं दुखत असेल किंवा कुणाला कामाचा ताण आला असेल, कुणाला एकटं वाटत असेल किंवा कुणी मित्रांच्या घोळक्यात असेल, प्रत्येक वेळी सर्वांच्या ओठांवर एकच वाक्य येतं आणि ते म्हणजे एक कप चहा होऊ देत, पाऊस पडतोय, बाहेरच्या हवेत गारवा आहे, तरी चहाच लागतो. आपल्या भारतीयांसाठी चहा हा फक्त एक पेय नाहीये, तर तो आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झालाय. बाहेरची सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेनं 21 मे हा दिवस जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केलाय. श्रोते हो, आपल्या जीवनातलं चहाचं महत्व तसंच चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चहा दिवस साजरा केला जातो. शिवाय यामुळे चहाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहनही मिळतं. श्रोते हो, आज चहा हा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा तर जगप्रसिद्धही आहेच. दैनंदिन जीवनात चहाचं महत्व वाढत चाललंय. आता आरोग्याच्या दृष्टीनेही नागरिकांचा ग्रीन टी, ब्लॅक टी कडे कल अधिक वाढतोय. तेव्हा श्रोते हो, चहा दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेहो, आपण बघतो की अनेक उद्योग आज विकसित झालेले आहे. त्या उद्योगांमध्ये मधमाशी पालनाचा उद्योग बराच चर्चित आहे. तसं पाहता हजारो वर्षांपासून मधमाशा आणि माणसं यांच्यात एक असं घनिष्ठ आणि विकसित होत जाणारं नातं राहिलंय. जगभरातल्या समुदायांनी अन्न आणि उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून राहण्याच्या पद्धतींमुळं या नात्याला आकार मिळालाय आणि अनेकदा मधमाशा त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनलंय. मध गोळा करण्यापासून ते मधमाशी पालनाच्या विविध पद्धतींपर्यंत हे नातं वेगवेगळ्या पर्यावरणाशी, तंत्रज्ञानाशी आणि सामाजिक सांस्कृतिक गरजांशी सतत जुळवून घेत आलंय. श्रोतेहो, आज मधमाशांबद्दल आपण बोलतोय कारण 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करतात. हा दिवस माणूस आणि मधमाशा यांनी लोकांचं आणि पर्यावरणाचं पोषण आणि संवर्धन करण्यासाठी एकत्र कसं काम केलं आहे यावर लक्ष केंद्रित करतो. तसंच हा दिवस हजारो वर्षांपासून विविध संस्कृती आणि प्रदेशांमध्ये मधमाशी पालनाच्या झालेल्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकतो. तसंच मधमाशांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करतो. तेव्हा या दिवसाचं महत्व जाणून ग्रामीण आणि पशुपालकांच्या उपजीविकेत मधमाशी पालनाची भूमिका आणि व्यवसाय यावर पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळते. श्रोते हो, माहिती तर हवीच असते पण सोबतीला एखादं छानसं गाणंही हवं असतं. चला तर या छानशा गीताचा आनंद घेऊया.

श्रोतेहो, जग मानवी एचआयव्ही विरुद्धची लढाई लढत असताना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रभावी लसींची गरज अत्यंत महत्वाची ठरते. एचआयव्ही हळूहळू रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळं व्यक्ती संसर्ग आणि जीवघेण्या गोष्टींना बळी पडतो. या गंभीर समस्येबद्दल

जागरूकता पसरवण्यासाठी जागतिक एड्स लस दिन जो HIV लस जागरूकता दिन म्हणून ओळखला जातो दरवर्षी 18 मेला तो साजरा केला जातो. श्रोतेहो हा दिवस एड्स विरुद्ध अविरत लढ्याला आणि HIV लस संशोधनावर प्रकाश टाकण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करतो. सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना ओळख देण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस. श्रोतेहो या वर्षीची थीम आहे निरोगी भविष्याची लस.

0: दो पल।
1: श्रोते हो, आपली पुरातन संस्कृती, एखादं शहर, एखादं ठिकाण जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या मुळाशी पोहोचावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो। कुठल्याही ठिकाणचं संग्रहालय किंवा तिथल्या पुरातन वास्तू ही तिथल्या संस्कृतीची चांगली ओळख असू शकते। आपल्याला इतिहासाबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यासंबंधी वस्तू जपण्यासाठी जगभरात अनेक संग्रहालय चांगली कार्य करत आहेत आणि म्हणूनच दरवर्षी 18 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो। श्रोते हो, संग्रहालय माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात। त्याला धर्म, पंथ, वय, लिंग या पलीकडे जाऊन मानवतेशी जोडून घेण्याचं भान देतात। ग्रंथालय ही फक्त भूतकाळाच्या आठवणी जपण्याचं स्थळ नसून ती भविष्याचा विचार करणारी, समाजाशी संवाद साधणारी आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवणारी संस्था आहे। जेव्हा समुदाय वेगानं बदलतात तेव्हा संग्रहालय त्याचा आरसा बनून नव्या पिढीला भूतकाळाचं ज्ञान, वर्तमानाचं ज्ञान आणि भविष्याची दिशा देतात। श्रोते हो, जगाच्या विकासासाठी इतिहास लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। आपली संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक दिवस, लोक आणि वारसा आपण जपला पाहिजे, जेणेकरून आपल्याला विकासाचा योग्य मार्ग मिळेल। जगभरातले देश आपली संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या भूतकाळातील अवशेष आणि कलाकृती सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवल्या पाहिजे। तेव्हा आपणही आपल्या आजूबाजूच्या

देणं, देशभरातल्या संस्कृतीचं जतन करणं, त्यांच्यातील सामंजस्य वाढवणं आणि संवादाच्या माध्यमातून शांतता निर्माण करणं. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं, परिसंवादांचं आणि कार्यशाळेचं आयोजन केलं जातं. श्रोतेहो, हा दिवस युनेस्कोद्वारा साजरा केला जातो आणि सांस्कृतिक वैविध्य म्हणजे विकासासाठी एक आवश्यक इंजिन असंही ते मान्य करतात. तेव्हा आपणही सांस्कृतिक वैविध्य जपून देशभरातल्या संस्कृतीचं जतन करूया.

श्रोते हो, 21 मे या दिवसाचा आणखी एक महत्व म्हणजे हा दिवस संवादासाठी आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे सांस्कृतिक विविधता, शांतता, समज आणि शाश्वत विकासाला चालना देणे.

तेव्हा श्रोते हो, आज इथेच थांबूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते.

0: आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार मैत्रिणींनो 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेती शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा. आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असायला की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून.

0: हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
1: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
0: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे महिला शेतकरी याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते. म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो. म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासून विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं. की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय. म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी. म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं. आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15-20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टोमॅटो असतानाच काढावा लागतो. आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं अशी

0: सगळी जी त्यातली बारकाव्याची काम आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते,
1: इतकी कमी
0: आजही आहे. आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडं कामाला ये, मी तुझ्याकडं कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वर्षा पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसं अजून
0: तसंही अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात. आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लावणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात अहो, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखवण्या जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारांना असं म्हणतात, पण काही काही गोष्टी नुसते शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही. आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेत तिच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली, पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं. आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं, पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा UNने या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे, हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: शेती मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं

0: याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते?
1: अगदी, आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेणं म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि

0: ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्यात चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याच, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की ह्यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात, लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला 3-4 गोष्टी माहिती असतात. म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी 4 क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं. पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा, 5 महिन्यांचा, 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा, 10 महिन्याचा असतो. एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं. आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: त्या मजूर म्हणून महिला
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील. तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते. आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात. जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो. पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा.

0: कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल. तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: दिसत. खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहे ते कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोप काढता येतात तर त्याला तिवक म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल उपलब्ध होणं असेल किंवा वाकत असू तर

0: बॅकबेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे,
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचेही
0: प्रश्न, पाठदुखीचे प्रश्न मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का. आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोकं काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणीतरी शेतावर जाऊन काढताय ना पिक. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळी आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं. आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा
1: उपयोग नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की,
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं, 50,000 असेल 60,000 असेल, पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्ची करण्याची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा 1,000 लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष

0: म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय. बघ बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची. अमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो.
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बर.
2: म्हणजे खोपट गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघे, आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगळ्या आहेत.
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि अमेयमध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ती आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. पण म्हणजे जुन्या नव्याची कास तरुण तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
3: नाही ग.
2: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
3: ए नाही.

0: अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
1: ते आहे.
0: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
1: ग्रेट.
0: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
1: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
0: ए कुठे पळतीयस?
1: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा,
1: हुशाले बाई चालू,
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई, पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मग मारुतीच्या शेपटी सारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची,
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग,
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय ग.
0: तेव्हा मॅडम, आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही?
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू,
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग,
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बाच यायचा प्रत्येक गोष्ट.
1: हो,
0: आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची. रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची, मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा, आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: देवा, मग
0: काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची, लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. ए ए आ,

0: आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
1: अगं खूप आहेत. ते दे का चल रे भोपळा टुणुक, मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
0: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
1: अगं किती होत्या अशा,
0: कितीतरी.
1: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो, टोपीवाला आणि माकड.
0: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
1: अगं धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
0: काय ग?
1: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
0: बरोबर,
1: टोप्या विकण्याचाच. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
0: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
1: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल, काहीच नाही विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
0: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
1: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातो आणि दोघं रेस जिंकतात.
0: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी.
1: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले, नाही कधी,
0: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
1: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
0: बरोबर.
1: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
0: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय, तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: चहा मस्त होता ग.
1: सगळं घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाक तोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तर तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण देते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
1: मुंगी शांतपणे म्हणाली,
2: आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेनासं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
1: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
1: बरोबर. खरंच ग, किती छान असतात नाही या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, 1 टक्का पुढचे 100% वाचवता.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
1: सांग सांग सांग सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
1: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग सांग.
1: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
1: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
1: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
1: बरोबर.
0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
1: हो, म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो.
0: बस संज्ञा लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी.
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीय. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये, आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं, हे अनुभवातून शिकले.
0: पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
1: खरंच की ग.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरे ग, अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गो. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोल.

0: तेच ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: आज गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं.

12.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उमंग
1: सीआईईटी प्रस्तुत करता है
0: उमंग उमंग उमंग उमंग।
2: श्रोते हो, आताच आपण एनसीईआरटी द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
4: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
3: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही।
4: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
5: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा। त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
6: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
7: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
6: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
8: सांग तू माझा
6: तुमच्या आवडीची
7: पाहिले नमी तुला,
6: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी,
7: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी,
6: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या
9: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे।

0: ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल. यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: The government is also working towards developing a national legal metrology portal. The Indian Standard Time Dissemination Project, or One Nation, One Time, is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा. कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी.

आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खातरोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 26 वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाला. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे. भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. भंडाराच्या मोहाडीनगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक एमआरआय सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही. राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे. इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 एमडी नुकतीच जप्त केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय. त्यापैकी मुरदोली इथल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन 1 मे रोजी झालं असून उर्वरित 3 गेट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालकांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय. देवरी तालुक्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिलाय. जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम उपस्थित होते. नवदाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1 लाख रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून बीएसएफ जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.

मध्यम लहरी 512.8 मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारची 1:45 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात ललिताबाई जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली बंजारा गीतं आपण ऐकणार आहोत. चला तर ऐकूया ललिताबाई जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पहिलं बंजारा गीत. विषय आहे सेवालाल.

0: याबरोबरच श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आपण आजच्या कार्यक्रमात ऐकलीत ललिताबाई जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील बंजारा गीतं. या कार्यक्रमासाठी सातसंगत याप्रमाणे होती: ललिताबाई जाधव, रुखमाबाई राठोड, सविताबाई राठोड आणि राजू सिंग जाधव. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
4: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
6: सांग तू माझा
4: तुमच्या आवडीची
5: पाहिले नमी तुला,
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
5: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
4: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन.

0: सर्वांच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या राज्यामध्ये हजारो वर्षापासून शेळी पालन केलं जातं, परंतु ते परंपरागत पद्धतीने केलं जातं, त्यामध्ये अनेक त्रुटी असतात, त्यामुळे आपल्या शेळ्यांची प्रजनन क्षमता, उत्पादन क्षमता, वजन वृद्धीवर आणि त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो। तेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण शेळी पालन केलं तर एकंदरीतच त्यांची कार्यक्षमता वाढून शेळी पालनाचा व्यवसाय हा आपल्याला किफायतशीर आणि फायदेशीर करता येतो। आता शास्त्रोक्त पद्धतीनुसार जर शेळी पालन करायचं असेल तर महत्वाचं म्हणजे जनावरांची निवड, उत्तम जातीवंत उच्च उत्पादक शेळ्यांची निवड आणि सोबतच शास्त्रोक्त पद्धतीनं प्रजनन करणं हे केव्हाही फायद्याचं ठरतं। फायदेशीर शेळी पालनासाठी जातीवंत, बांधेसूत, तरुण, नंतर जास्त पिल्लं देण्याची क्षमता असलेली अशा आपण माद्या निवडून घ्याव्यात। त्यांना सिद्ध नराकरवी मास आल्यानंतर 12 तासांनी फळवून घ्यावं, त्यांचा एकही मास हा आपण वाया जाऊ देऊ नये। फळविण्याआधी 21 दिवसांपर्यंत नर आणि माद्यांना दूरदूर ठेवावं आणि मग समागमासाठी एकत्र आणावं। यामुळे कळपातील जास्तीत जास्त माद्या विशिष्ट सीमित काळात माजावर येतात आणि मग आपल्याला त्यांना फळवणं हे सोपं जातं। त्यांचं संगोपन करणं सोपं होतं आणि एका सीमित काळात ते विक्री योग्य तयार होतात। शेतकऱ्यांनो लक्षात घ्या की शेळ्या दर 19 ते 21 दिवसांमध्ये माजावर येत असतात। शेळ्यांचा गर्भधारण काळ हा 5 महिन्यांचा असतो। शेळ्यांना फळवल्यानंतर परत 21 दिवसांनी त्या माजावर येतात का ते आपण बघावं। त्या जर परत माजावर आल्याचं आपल्या लक्षात आलं तर त्या फळल्या नाहीत असं गृहित धरून त्यांना परत आपण फळवून घ्यावं। परंतु जर त्या परत माजावर आल्या नाहीत तर त्या फळल्या जातील या दृष्टिकोनातून आपल्याला पुढची तयारी करावी लागते। अशा शेळ्यांच्या पोषण व्यवस्थापनाकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं। लक्षात घ्या, शेळ्यांना अर्ध बंदिस्त पद्धतीनं आपण पाळावं। या पद्धतीमध्ये त्यांना साधारणपणे रोज 4 ते 5 तास चरायला रानात पाठवावं, म्हणजे त्यांच्या पोषणावरील खर्च हा बराच कमी होतो। याशिवाय मादी शेळ्यांना दररोज आपण 350 ग्रॅम आणि नरांना 500 ग्रॅम खुराक हा रोज खाऊ घालावा। संध्याकाळी शेळ्यांना गोठ्यात ठेवण्याआधी झाडापाल्याच्या जुळ्या या भिंतींना खेळ ठोकून त्या जमिनीपासून साधारणपणे 2 ते 3 फूट वर टांगून ठेवाव्यात, म्हणजे शेळ्यांना रात्री भूक लागली की त्या खाऊ शकतील, त्यांची उपासमार होणार नाही। याशिवाय गोठा व्यवस्थापनाकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागतं। शेळ्यांना हवेशीर, प्रकाशमान, स्वच्छ प्रकाश आणि थंड अशा गोठ्यात ठेवावं। गोठ्यांच्या भिंतीची उंची ही साधारणतः 4 फुटापर्यंत असावी, त्यावर लोखंडी जाळ्या किंवा बांबूचे तट्टे लावावे। गोठ्याची उंची साधारणतः 12 फूट आणि बाजूला ती 10 फूट असावी। गोठ्यामध्ये अजिबात ओल येणार नाही ही आपल्याला काळजी घ्यायची असते। गोठ्यांच्या प्रांगणात आपण स्वच्छ, ताज्या आणि थंड पिण्याच्या पाण्याची टाकी ठेवावी। अशा रीतीनं आपण शेळी पालन करत असताना त्यांच्या पोषण व्यवस्थापनाकडे किंवा गोठ्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं तर निश्चितच शेळी पालनाचा व्यवसाय हा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो। तेव्हा या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्याकडून आलेली ही महत्वाची माहिती लक्षात घेऊया।
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।
3: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
4: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
3: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
4: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
5: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाऊनलोड करा, त्यानंतर ऍपमधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
6: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहार।

0: तार कार्यक्रम
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा,
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला।
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी।
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी।
0: हॅलो मनभावन,
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजे
4: गुडघ्यांवर ठेवावेत दोन्ही नागपुड्यांनी, श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा। ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते। उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी। चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे। फुफ्फुसे कार्यक्षम होतात, सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात, विषारी द्रव्यांचा नाश होतो। कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते, कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे। कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे, रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे। पोटाला एक स्ट्रोक जाणवतो, थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते। ही क्रिया सुरू ठेवावी, थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी। शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो। मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते, वजन कमी होते, अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात। यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसारक्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा। करे योग रहे निरोग। धन्यवाद।
5: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात। सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र।

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलाला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला, यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित

0: टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणू ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणू ऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेटी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स

0: आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोतो नमस्कार। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537 अंश सहा मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय। संध्याकाळचे 5 वाजता आहेत। आमची दुसरी सभा सुरू होतीये। सुरुवातीला ठळक घडामोडी।
1: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जियो मेलोनी यांच्याशी आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी होते। दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत। ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 118 अंकांची वाढ झाली आणि तो 75,318 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,659 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र। संध्याकाळचे 5:02 झालेले आहेत। नाद ब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया मुकुंद मराठे यांचं शास्त्रीय।

गायन राग मधुवंती. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत बालमा मोसो तुम्ही संग लागी प्रीत. द्रुतबंदिश तीन तालात बोल आहेत तू ही बड़ा गरीब नवाज. यांना तबला साथ श्रीकांत भावे यांची, हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी केले आहे. ऐकूया मुकुंद मराठे यांचं शास्त्रीय गायन राग मधुवंती.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात मुकुंद मराठे यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ श्रीकांत भावे, हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी केली होती. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
2: धन्यवाद.
1: अनिल सर हे 20 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत, मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धती

0: चे बदल घडत गेलेत, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत? इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
1: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
0: बरोबर.
1: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
0: अगदीच.
1: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
0: बरोबर.
1: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
0: बरोबर.
1: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
0: बरोबर.
1: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
0: अगदी बरोबर.
1: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
0: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णमध्य साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
1: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का, मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत. फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्णमध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो. पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
0: बरोबर.
1: दुसरं म्हणजे का या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
0: बरोबर.
1: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
0: बरोबर.
1: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
0: बरोबर.
1: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे. त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
0: बरोबर.
1: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
0: बरोबर.
1: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
0: बरोबर.
1: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद

0: साधतील.
1: बरोबर
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत. अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आत्तापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलो आहे. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलत आहेत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचं आहे. तर तुम्ही काय सांगाल?
0: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
1: नक्की
0: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे. पण मला थोडस वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
1: बरोबर.
0: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
1: बरोबर.
0: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकट काळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये. तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल? एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय. हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खर तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवीये किंवा ती त्या पद्धतीने असायला हवीये. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात मग, रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं यश दिसतं, घरात किती ट्रॉफ्या आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना, तेव्हा

0: तर फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप, पण त्यांचा आपण ऐकतो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकाराने लगेच ओरडतो, अभ्यास का नाही केला? पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो, बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का? यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे, की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण, की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण, तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर? हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं, ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचं आहे की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होत, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे.
1: नाहीतर
0: जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात, असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय, की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय, की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक

0: खाली बघा हा शब्द वापरतात स्पेस पाहिजे म्हणतात लोक, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजूनही काय म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, कि मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणं मिळणार आहे असं त्यांना वाटत असतं.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहितीये का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं. एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
1: अगदीच.
0: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे. हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना, ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
1: बरोबर.
0: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
1: अगदीच.
0: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
1: बरोबर. बरोबर.
0: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात. हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
1: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
0: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
1: बरोबर.
0: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर. बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि हे मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल

0: कल्याणच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल?
1: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
0: बरोबर.
1: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिलं नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
0: खरं.
1: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
0: बरोबर.
1: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
0: बरोबर.
1: तिसरं म्हणजे पालकांचं पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो मग मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात ती मुलांना दिली पाहिजे.
0: बरोबर.
1: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
0: खरं.
1: आणि दुसरं काय असतं बघा की प्रयत्नावर प्रेम केलं पाहिजे. व यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
0: बरोबर बरोबर.
1: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
0: बरोबर.
1: त्यांना अजून एक काय खात्री पटते की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
0: बरोबर.
1: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: बरोबर.
1: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात.
0: हो.
1: पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीटपेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
0: खरं.
1: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा याच्यामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
0: बरोबर.
1: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
0: बरोबर.
1: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे. म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे. सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
0: बरोबर.
1: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही. माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीम वर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
0: बरोबर.
1: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
0: बरोबर.
1: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
0: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
1: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला

0: म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात, पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर नागपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरवर्षी विविध अल्पसंख्याक आयोगांना आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: महाराष्ट्र में या पूरे देश में जितने भी माइनॉरिटी कमीशन है सबको अपना अपना एक साल का जो रिपोर्ट कार्ड है वो सरकार के पास पेश करना है. अब हर साल दिल्ली में एक कॉन्फ्रेंस होगी जहां पर सारे देश के माइनॉरिटी जो कमीशन है वो अपनी अपनी रिपोर्ट करेंगे. सरकार का क्लियर संदेश है कि माइनॉरिटी के जो जितने भी बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा पढ़ाया जाए, उनको हॉस्टल्स की सुविधाएं दी जाए. जितने भी कलेक्टर ऑफिस में माइनॉरिटीज बोले तो ऐसा इस देश में समझा जाता था कि सिर्फ और सिर्फ मुसलमान होता है, ऐसा बिल्कुल नहीं है. इसमें 6 कम्युनिटी आती है, उन सबके लिए काम करना है.
0: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणी संघटनेनं केली. नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संविधान चौक इथं सकाळी निदर्शनं करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचं उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी आणि बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून मूक रॅली काढत निषेध नोंदवला. अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 2540 थोक आणि रिटेलर औषध विक्री केंद्र चालक बंदमध्ये सहभागी झाले. काळ्या फीत बांधून त्यांनी निषेध नोंदवला. या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयीसह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित करण्यात आलं असून न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. पोलिसांनी 2 बालकांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.7 अंश सेल्सिअससह आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला आहे. वर्धा पाठोपाठ नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस, चंद्रपूर इथं 45.4, तर गडचिरोली इथं 45.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी अकोला इथं 44, अमरावती इथं 44.6, गोंदिया इथं 43, तर बुलडाणा जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथं 24 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. दोन प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलंय. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालंय. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग आला असून शहरातील 6 मोठ्या आणि 10 लहान नाल्यांच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अखनुरी नरेश यांनी 15 जूनपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या 126 कर्मचारी, 3 JCV आणि 2 पोकलेनच्या मदतीनं गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 गावांमधील 99.89% कामं पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एकदिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट. वर्ध्यात 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नटसम्राट या चित्रपटातलं वैभवी आपटे जोशी यांनी गायलेले हे गीत. गीतरचना आहे कुसुमाग्रज यांची आणि संगीत दिलं आहे अजित परब यांनी.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती असतील. अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्न तंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्नतंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते तर त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं?
1: धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निविष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत. आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीतसुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीज आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये एक जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबिलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी. ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं.
0: अच्छा.
1: तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत, पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे, आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवरच हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे. आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खतं लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो

0: तो आपल्याला होर्मुझ समुद्रधुनीतून येतो आणि तो एकदम महाग झालेला आहे आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात.
1: खरंय तुम्ही सांगता ते, कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते, त्यामुळे जाण्या येण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे? तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही?
0: ऊर्जा सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध, म्हणजे याचा संबंध अगदी हडामासाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या प्रत्यक्षात आपण ऊर्जेचे खतच खात असतो एका प्रकारे. जागतिक बँक आणि IMF डेटाचा अभ्यास केला तर असं दिसतं की अन्नाच्या किमतीतील 50% चढ उतार हे थेट ऊर्जेच्या किमतीवर अवलंबून असतात. म्हणजे विचार केलेला आहे, म्हणजे किती 50% ही खूप मोठी एक संख्या आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ गहू बाजरी ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि आपण जेव्हा आपण आता होर्मुझबद्दल बोलतो तेव्हा जगाचे हे लक्ष आहे ते फक्त एक खनिज तेलाचा व्यापार. म्हणजे दररोज आपण वृत्तपत्रात एकदम हेडलाईन्स बघतो, खनिज तेल पेट्रोलियम हे ते गॅसोलीन
1: पदार्थ वाचतो
0: बरोबर. आणि पण मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी याकडे वेगळ्या नजरेतून बघतो. हा केवळ एनर्जी गेटवे नाही आहे तर हा एक कॅलरी गेटवे आहे. आजची संपूर्ण जागतिक अन्नव्यवस्था ही हायड्रोकार्बन स्वरूपी आहे. शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला डिझेल लागतं किंवा सिंचनासाठी वीज लागते किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वायू लागतो. म्हणजे कोल्ड रेफ्रिजरेशनसाठी आपल्याला वायू लागतो तो आपल्याला तिथूनच येतो. आणि ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगची मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते आणि ही शेवटी ठिणगी आहे तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे, पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे काय म्हणतात परिणाम आता सध्या तरी दिसत नाहीये, लक्षात येतच नाहीये, कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल, कारण आपण असा सध्या मुंबईत आहे अगदी स्टॉक मार्केटच्या जवळ. म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत. पण जेव्हा आपण आपल्या ज्या शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत ते ह्याकडे ह्यांचं एक समीकरण आहे पॅरलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरलल आहे. पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उताराशी पॅरल कधीच नसतो.
1: खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही, कारण शेतात बी रोजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3-4-5-6 महिने लागतात
0: अगदी
1: त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही?
0: ह्यावर उपाय बरेच आहेत. म्हणजे आता ICRने त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे, ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे कसा केला पाहिजे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या ट्रेनिंगनुसारच आपल्याला होतं. आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे आपण दुसऱ्या देशांशी एक करार व्यापार अजून चालू केलेला आहे ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा

0: नमूद करावं असं वाटतंय की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि DAP सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुसमध्ये जवळपास 50 दिवसांनी मालवाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट्स आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय, खरं बघायला गेलो तर 2 महिन्यालाच म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये, तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सला सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड्स कसे असावेत काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे चेकिंग वगैरे ते रेग्युलेशन्स रूल्स रेग्युलेशन्स सगळ्या आम्ही गोष्टी व्यवस्थित प्रकारे बघतो. आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या. आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो, तिथे दुतर्फा लांब लांब कांदा बटाट्याच्या मीठच्या आपल्या फळभाज्यांच्या
1: फळांच्या
0: वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते. आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाच्या रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10,000 ते 15,000 होत होता. आणि हा जवळपास ते जवळपास 1 दिवस थांबले 2 दिवस थांबले आणि आठवडाभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले. आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता. आणि नंतर तर हा मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता. आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते. आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते. तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे. आणि नासाडीवर प्रचंड प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे.
1: सर, आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात?
0: भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जे मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत, आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास 25 ते 26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं भाज्या धान्ये कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे. म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे
1: सगळ्यात
0: मोठी अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे दोन देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पोर्टर आहेत. अगदी छोट्या ना छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे ह्या गोष्टी पण जातात. आणि मांस आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकारे जातात. पण मला एक एक चांगली एक गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की हा फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाही.

0: उदाहरण देतो म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील, हे ऐकत असतील, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही, आपल्या गावाच्या APMC मार्केट जवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोटछोट्या गावांमधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे, भाजी फळं, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता.
1: खरे, आणि तुम्ही सांगता ते खूप महत्त्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये, कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात, वेळही लागतो आणि मेहनतसुद्धा लागते. असं खरं तर खूप छान आणि महत्त्वाची माहिती तुम्ही देत आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात, आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो? जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तू?
0: आता जग लहान झालेलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे सगळं जवळ आले, जग हे खेडं झालेलं आहे. आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आउट करण्याची आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा, म्हणजे गल्फ मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे. त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण एक, आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे, मिनिस्ट्री आधी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी, तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले, आणि परत PMFME ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. MSC साठी हा थोडा एक कसोटीचा वेळ, थोड्या क्षणासाठी असू शकतो, पण मी त्यांना शेवटचे एक 3 सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा, आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण ऊर्जाचा जो प्रसार आहे, म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो, आणि खरं ही गरज पण आहे आजच्या ह्या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय, पण आपण आपले जी रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले, त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, जसं PMFME स्कीम सारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्स आहे. आपण जर आत्ता सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे, केवळ व्यवसाय म्हणून नाही. कारण आपल्या देशाची अन्न सुरक्षा ही आपण सांभाळू शकतो, आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपल्याला, आपणच आपली ही अन्न सुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल.
1: क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे, आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

0: अतिमूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया

0: येस कोसरनीक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणू ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ

0: इंगो पिटरले यांनी वर्तवलं आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं। विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात। अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला। या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली। एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात। केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं। न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते। यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं।
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट मत करता। 23 लाखाचा आकडा खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येते। ज्याप्रमाणे जेईई अडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे। दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो। प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे। त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येत असं मला वाटतं। तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे। डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात। तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे। सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते। ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल। दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे। पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे। जेईला

माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 2 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची, जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते, अशी सुरुवात करतात. पण

0: ला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खासगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 IIM मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राइम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त एमबीबीएस करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत म्हणून क्लासची गरज असते. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो त्याच्याऐवजी टायपमध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्यांनी बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही. एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो पण चांगल्या करिअरसाठी केवळ एमबीबीएस हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो एमबीबीएस डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत एमबीबीएस किंवा एमडी असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा

0: इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील, मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात, आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त एमबीबीएस डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी मायक्रोबायोलॉजी असेल किंवा एमएससी आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे बीएमएस नावाची जी पदवी आहे त्या बीएमएस आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर एमबीबीएस डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्या लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस्ट लागतो मदतीला, कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग एमआरआय स्कॅन असेल, सिटी स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई

वॉई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या दैनंदिन कृषी मार्गदर्शक कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्वच कास्तकार बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मत्स्य जगत ही मालिका. चला तर मग जाणून घेऊयात मत्स्य व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कसा आहे. आणि याचीच माहिती देण्यासाठी आजच्या मत्स्य जगत या मालिकेत आम्ही आपल्यासाठी अमृत कटला मत्स्य संवर्धन या विषयावर ही माहिती घेऊन आलेले आहोत जितेश केशवे यांच्याकडून.
1: नमस्कार, मी जितेश विलास केशवे, सहायक मत्स्य विकास अधिकारी नागपूर. तर मित्र हो, आज आपण अमृत कटला या विषयी आपण जाणून घेणार आहोत. अमृत कटला मत्स्य संवर्धन जाणून घेण्याआधी आपण भारतामध्ये जे आपलं मत्स्य उत्पादनाचं जे स्टेटस आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊ. भारतामध्ये भारतीय प्रमुख कार्प म्हणजेच कटला, रोहू आणि मृगळ या तीन पद्धतींच्या मिश्र पद्धतीने आपण मत्स्य संवर्धन करत असतो. आणि या मत्स्य संवर्धनाचा जास्तीत जास्त 50-60% हा वाटा या माशांच्या उत्पादनातूनच आपल्याला मिळत असतो. तर मित्र हो, यामध्ये जे कटला प्रजातीचा जो मासा आहे याला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे खवय्यांकडून. आणि त्याचं जर उत्पादन वाढलं तर आपले जे मत्स्यपालक आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये सुधारणा होऊ शकते आणि भारताचे जे मत्स्य उत्पादन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ मिळू शकते. याच उद्देशाने आपल्या शिखर संस्थेतील म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर ॲक्वाकल्चर या संस्थेतील काही शास्त्रज्ञांनी 2010 साली निवडक प्रजनक माशाची पद्धतीने माशाचे प्रजनन या पद्धतीने अमृत कटला या नवीन मत्स्य प्रजातीची निर्मिती केलेली आहे. तर ही अमृत कटला मत्स्य प्रजाती ही अनुवांशिकरित्या सुधारित केलेली एक प्रजात आहे. या प्रजातीमध्ये त्यांनी सर्वप्रथम निवडक प्रजनन पद्धतीचा उपयोग करून या माशाचे उत्पादन केलेले आहे. तर या निवडक पद्धतीमध्ये प्रजनन करताना त्यांनी देशातील विविध ठिकाणावरून माशांचे जे प्रजनक असतात त्या प्रजनक साठा त्यांनी गोळा केला, जसे की पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिसा आणि बिहार, आंध्र प्रदेश या ठिकाणावरून त्यांनी माशाचे जे प्रजनक आहेत ते एकत्रित गोळा केले. आणि त्यानंतर त्यांची एक सिलेक्शन फॅमिली तयार करून, कंबाईन फॅमिली तयार करून त्यामधून त्यांनी एक प्रजनन करून एक उत्कृष्ट प्रजातीची निर्मिती केली. त्याच प्रजातीला आज आपण अमृत कटला हे प्रजाती असे संबोधतो. तर मित्र हो, हे जे अमृत कटला प्रजाती आहे, आपण जे सर्वसाधारण कटलाचे मत्स्यबीज बघतो तर हे मत्स्यबीज एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 1 किलोपर्यंत वाढ देऊ शकते. परंतु जेव्हा आपण अमृत कटला या माशाचा विचार करतो तर अमृत कटला तेवढ्याच कालावधीमध्ये आपल्याला 1 किलो 800 ग्राम एवढ्या वजनाचा मासा आपल्याला मिळू शकतो. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे खाद्यावरचा जो खर्च आहे तो कमी होतो. खाद्यावरचा खर्च कमी झाला म्हणजेच आपला व्यवस्थापन खर्च कमी झाला. व्यवस्थापन खर्च कमी झाला म्हणजेच आपल्या नफ्यामध्ये वाढ झाली. जो आपला मत्स्यपालक आहे त्याचा जो खिसा आहे तो खिसा ऑटोमॅटिकच फायद्याने भरला गेला. म्हणजेच हे जे शास्त्रज्ञांनी ही केलेली आपल्यासाठी एक भेट म्हणून आपण संबोधू शकतो, त्यालाच आपण अमृत कटला असे म्हणतो. आता दुसरी महत्वाची बाब आपल्याला असे वाटू शकते की याला अमृत कटला हेच आपण नाव का म्हणून का संबोधतो. तर आपल्याला एक माहीत असेल मित्र हो, आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जो 2022 ते 2047 जो कालावधी आहे अमृत काळ म्हणून त्यांनी संबोधित केला होता. या अमृत काळामध्ये आपल्याला आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्र आणि स्वयंभू म्हणजेच आत्मनिर्भर राष्ट्र बनण्याचं स्वप्न आपल्या पंतप्रधानांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच कालावधीमध्ये या प्रजातीची उत्पत्ती झाली, त्यामुळे या प्रजातीला आपण

अमृतकटला या नावाने संबोधण्यात आलेले आहे. आता मित्र हो, अमृतकटला या प्रजातीचे मत्स्य संवर्धन करताना आपल्याला काही बाबी सुद्धा लक्षात घेणे खूप आवश्यक असते. आता त्यामध्ये त्वचा बाबी जर पाहायला गेलं तर जसं की आपण अमृतकटला हे मत्स्यबीज आजकाल कुठे पण मिळतं असं नाही, यासाठी एक आपण शासनमान्य प्राप्त हॅचरीज आहेत जिथे की हे मत्स्य बीजाची उत्पत्ती केलेली जाते. त्यानंतर NFBB म्हणजे एक नॅशनल फिशरीज ब्रूड बँक म्हणून एक असे एक नावाचं एक ब्रूड बँक आपण केलेली हॅचरी केलेली आहे शासन मान्यताप्राप्त, तिथून सुद्धा आपल्याला हे मत्स्यबीज उपलब्ध होतं. त्यामुळे आपण दुसऱ्या कुठल्या ग्राहकाकडून जे की ऑर्डर विक्रेते असतात त्यांच्याकडून जेव्हा आपण हे मत्स्यबीज घ्यायला जातो त्यामध्ये आपली फसवणूक होते आणि त्याचा परिणाम त्या एकतर त्या अमृतकटला नावाच्या प्रजातीवर सुद्धा पडतो आणि दुसरं आपलं नुकसानसुद्धा होऊन बसते. त्यामुळे कधी पण हे अमृतकटला मत्स्यबीज जर आपणास खरेदी करायचं असले तर सर्वप्रथम शासन मान्यताप्राप्त हॅचरीकडूनच खरेदी करावे आणि ज्या शासन मान्यताप्राप्त हॅचरीज आहेत त्या हॅचरीज आपल्याला जेव्हा ते मत्स्यबीज प्रोव्हाइड करतं त्यावेळेस त्या मत्स्यबीजाच्या बॅगवर शिफा अमृत कटला या नावाचा शिक्का मोर्तब केलेला असतो. त्यामुळे केव्हा पण आपण जेव्हा मत्स्यबीज हे खरेदी करू त्यावेळेस शिफा अमृत कटला हा शिक्का त्यावर आहे किंवा नाही ही बाब तपासणे खरंच खूप आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब आहे की ज्या तळ्यामध्ये आपण हे मत्स्यबीज सोडणार आहोत त्या तळ्याचं व्यवस्थापन कसं आहे, कारण तळ्याचं व्यवस्थापन जर योग्य नसेल तर माशाची जी वाढ आहे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे जो आपला तळ आहे त्या तळ्याच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात प्रथम आपल्याला त्या पाण्याचं तापमान, त्या तलावामध्ये जे पाणी आहे जे आपण कुठल्या सोर्समधून घेतलं ते पाणी योग्य आहे किंवा नाही कल्चरसाठी, त्या पाण्याचं तापमान किती आहे, त्या पाण्याचा सामू किती आहे, त्यानंतर त्या पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन म्हणजेच डिझॉल्व ऑक्सिजन किती आहे, त्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पाण्यामधील पोषण तत्वे, ह्या सर्व बाबी आपल्याला व्यवस्थापन करून योग्य करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपण हे मत्स्यबीज त्यामध्ये संवर्धित करू शकतो. त्यानंतर अमृतकटला मत्स्य प्रजातीची जी वाढ आहे, आपण मी तुम्हाला आधीच बोललो की बाकी इतर माशांपेक्षा अमृतकटला प्रजातीची जी वाढ आहे ही झपाट्याने होते. जसे की जो आपला जुना कटला आहे सर्वसाधारण कटला जे म्हणतो आपण त्यापेक्षा आपल्याला किमान 35-40% जास्त वाढ अमृतकटला या प्रजातीच्या माशामध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे त्याचसोबत जे मिश्र प्रजातीची मासे जे म्हणतो आपण जसे की रोहू आणि मृगळ ह्या दोन प्रजाती आपण त्यामध्ये मिश्र पद्धतीने करत असतो, त्यामुळे त्यांचं सुद्धा प्रमाण आपल्याला संतुलित ठेवणं हे आवश्यक आहे. आता साधारणतः आपण जेव्हा मिश्र प्रजातीचं कल्चर करत असतो भारतीय प्रमुख कार प्रजातीतील मासे घेऊन त्यावेळेस आपण कटला रोहू आणि मृगळ यांचं प्रमाण आपण 60-30-30 आपलं 40-30-30 या प्रमाणामध्ये आपण ठेवत असतो. म्हणजेच 40% कटला प्रजातीचे बीज, त्यानंतर 30% रोहू आणि 30% मृगळ या प्रमाणामध्ये आपण जर तिथे उत्पादन करायला गेलो म्हणजे संवर्धन करायला गेलो तर यामध्ये योग्यरित्या वाढ होईल, जेणेकरून अमृतकटला जो मासा आहे त्याच्या वाढवर किंवा त्याच्या संवर्धनावर काही परिणाम होणार नाही. त्यानंतर अमृतकटला आता ही याला आपण एवढं महत्व का देतो, कारण अमृतकटला हे जे मासे आहे हे ट्रेडमार्क नोंदणीकृत जात आहे. यामध्ये जसं मी तुम्हाला आधीच बोललो त्याचं तुम्ही बीज जेव्हा घ्यायला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला शिफा अमृत कटला हा शिक मोर्तब केलेलीच बॅग पिशवी मिळेल. त्यानंतर ही सदरची जी जात आहे उत्कृष्ट तंत्रज्ञानाने सन्मानित केलेली जात आहे आणि देशामध्ये विविध प्रकारचे जे हॅचरीज आहेत जसं की आमची तुम्ही NFDB नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड, त्यानंतर NFBB, त्यानंतर शासन मान्यताप्राप्त बऱ्याचशा हॅचरीज आहेत, त्यानंतर राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर यामधून सुद्धा आपल्याला मान्यताप्राप्त हॅचरीतून जे मत्स्यबीज आहे हे तुम्हाला प्रमाणित मत्स्यबीज तिथून मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदरचा जो कार्यक्रम राबवला गेला यामध्ये जे विशेषतः मी तुम्हाला बोललो की अनुवांशिकरित्या सुधारित प्रजाती आहे, यामध्ये निवडक प्रजनन कार्यक्रमाची पद्धत इथे राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान सदरची प्रजाती ही नव्याने आपल्याला मत्स्यपालकांपर्यंत पोहोचवायची असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण प्रशिक्षण कार्यक्रमाची सुद्धा आयोजन त्यामध्ये ऑलरेडीच अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. त्यानंतर याची जी बियाण्याची उपलब्धता आहे ही तर मी तुम्हाला आधीच बोललो, NFDB, NFBB, त्यानंतर शासन मान्यताप्राप्त हॅचरीज, RGCA या सगळ्या सेंटर्सवरून आपल्याला त्याचं जे बीज आहे ते बीज खूप चांगल्या प्रतीने तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. किंवा आपण त्या हॅचरीजपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नसाल तर आपण आमचे जे सुद्धा जे कार्यालय आहे जिल्हा स्तरावर सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे प्रत्येक जिल्हा स्तरावर आमचं एक कार्यालय आहे, तर या कार्यालयाला सुद्धा आपण संपर्क साधून आपल्याला जिथून बीज जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही आमच्या कार्यालयामार्फत सुद्धा याची मागणी करू शकता. त्यामुळे ह्या सर्व बाबींचा जो आराखडा आहे हा आराखडा ऑलरेडीच आपल्या शासनाने तयार केलेला आहे, त्यामुळे सदरची जी प्रजाती आहे याचं हे महत्व त्यामुळेच खूप विशिष्ट प्रमाणात वाढलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये सदर माशाचं जे संवर्धन आहे हे खूप फार कमी प्रमाणात होत आहे, कारण लोकांपर्यंत सदर

0: जो मासा आहे या माशाबद्दलची जी माहिती आहे याचं मत्स्यबीज नेमकं कुठं मिळतं ह्या सर्व बाबी अद्यापपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये आता सध्या तरी संवर्धनामध्ये आपल्याला घट दिसते. परंतु नक्कीच जसं आता आज मी आपल्यासमोर हा विषय मांडतोय हा विषय याकरिताच मांडतोय की आपणापर्यंत अमृत कटला नेमकी ही कोणती प्रजाती आहे आणि याला आपण अमृत कटला म्हणूनच नेमकं का संबोधतो. कसं हा आजचा जो विषय आहे जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला तर आज यामार्फत किमान 10 किंवा 20 जरी मत्स्यसंवर्धक माझ्यासोबत जुळले आणि या मुलाखतीने माझ्यापर्यंत तुम्ही आलात किंवा आपण तिची ऑर्डर दिली आणि या संवर्धनामध्ये जर वाढ झाली तर तेवढंच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण बघू शकतो की अमृत कटला मत्स्यसंवर्धनाचे जे फायदे आहेत. आता अमृत कटला मत्स्यसंवर्धनाचे फायदे मी आता तुम्हाला याआधीच बोललो की या अमृत कटला माशाची जी वाढ आहे ही जी जो आपला सर्वसाधारण कटला आहे त्यापेक्षा 35-40% वाढ ही जास्त मिळते. आता जो साधा सर्वसाधारण कटला एका वर्षामध्ये किमान 1 किलोपर्यंत वाढू शकतो तोच अमृत कटला जर आपण त्या जागी संवर्धित केला तर आपल्याला 1 किलो 800 ग्रॅम एवढ्या वजनाचा मासा आपल्याला तेवढ्याच कालावधीमध्ये मिळतो आणि त्यासाठी लागणारा जो खाद्य आहे ते खाद्यसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात लागतं. म्हणजेच खाद्य कमी झालं म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा व्यवस्थापन खर्च कमी झाला, व्यवस्थापन खर्च कमी झाला म्हणजे आपल्याला नफा वाढला. हे सर्वात महत्वाची बाब आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर आपण वाढीची जी स्थिरता आणि गुणवत्ता आहे या माशाची गुणवत्ता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. कारण हे माशाची जी प्रजनन करताना सर्वात महत्वाची बाब त्यांनी काय बघितली जे अत्याधुनिक पद्धतीने जे मायक्रो सॅटेलाइट मार्कर्स आहे यांचा वापर करून आणि जनुके या आणि इच्छित गुणधर्म या तीन बाबींचा वापर करून त्यांनी एक ही प्रजाती बनवलेली आहे. त्याच प्रजातीला आपण जे अमृत कटला म्हणतो त्यामुळे या माशामध्ये एक विशिष्ट तुम्हाला जे वाढ मिळाल्यानंतर त्या माशाची जी चव आहे आपल्याला वाटू शकतं की यामध्ये आपण थोडंसं काहीतरी वेगळी बाब करायचा प्रयत्न केला तर माशाची चव ही बिघडेल का, तर नाही माशाची चव बिघडणार नाही. जे कटला तुम्ही आधी खात होता त्याच कटल्यासारखीच चव तुम्हाला या कटल्यामध्ये सुद्धा लागेल. फक्त फायदा एवढाच आहे की या माशाची जी वाढ आहे ही झपाट्याने होईल. एका वर्षामध्ये जे आपल्याला 1 किलोचा मासा मिळत होता तिथे आपल्याला 1 किलो 800 ग्रॅम एवढ्या वजनाचा मासा मिळू शकतो जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल, उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि जेणेकरून मत्स्य उत्पादनात सुद्धा आपल्या वाढ होईल. त्यानंतर आपण बघत असतो की सदरची जी प्रजाती आहे या प्रजातीला शाश्वत मत्स्यपालनाची चालना दिली आहे. वेगवान वाढ असल्यामुळे त्याची आपल्याला जास्त उत्पादन सुद्धा मिळत आहे. त्यानंतर मित्र हो आपण महत्वाचं बघू शकतो की सदरचा जो अमृत कटला ही मासा आहे या माशाचा आपल्या मत्स्य उत्पादनामधील भूमिका नेमकी काय आहे. आता जसं मी बोललो की आपल्या भारतामध्ये दरवर्षीप्रमाणे कार्प उत्पादनात जागतिक पातळीवर अग्रस्थानी आहे आणि कटला ही त्यातली महत्वाची प्रजात असली तरी तिच्या उत्पादन मर्यादेमुळे एकूण वाढीत मर्यादा येत होत्या. मात्र अमृत कटला प्रजातीमुळे देशातील कटला जातीचे वार्षिक उत्पादन 15-20% वाढण्याची शक्यता आहे. निर्यातयोग्य दर्जाचे मासे उपलब्ध होणार आहेत आणि ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. महिला बचत गटांसाठी सुद्धा ही एक खूप चांगली बाब आहे. महिला बचत गटांकडे आज आपण बघतो की बरेचसे शेततलाव आहेत, छोटे मोठे पॉन्ड्स आहेत, त्या पॉन्ड्स किंवा शेततलावामध्ये सुद्धा आपण अमृत कटला या माशाचं मत्स्यसंवर्धन करू शकतो आणि भरघोस नफा मिळू शकतो. तर मित्र हो माझं तुम्हाला एवढं सांगणार आहे की आपण आजच्या ज्या विषय आपण बोललो या विषयाच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त मत्स्यपालकांनी आमच्या जिल्हा कार्यालयापर्यंत पोहोचावे आणि अमृत कटला या प्रजातीचे मत्स्यबीज आपण आपल्या तलावांमध्ये संवर्धित करावे एवढी मी आजच्या या आपल्या मुलाखतीवरून आशा बाळगतो. आणि आपल्याला संपर्क करायचा झाल्यास आपण प्रत्येक जिल्ह्याला आमचं एक सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय हे कार्यालय उपलब्ध आहे. या कार्यालयामध्ये येऊन आपण अमृत कटला या माशाबद्दल माहिती घेऊ शकता आणि आपल्याला त्याचं बीज उपलब्ध करून द्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे त्याची मागणी टाकू शकता, आम्ही तुम्हाला ते बीज उपलब्ध करून देऊ. धन्यवाद.
1: मंडळी आताच आपण मत्स्य जगत ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण अमृत कटला मत्स्य संवर्धन या विषयावर जाणून घेतलं जितेश केशवे यांच्याकडून. पुढे कार्यक्रमात हॅलो अन्नदाता हा फोन इन कार्यक्रम ऐकूया. या कार्यक्रमात आज आपण शेतीविषयक शंका समाधान ऐकणार आहात. आजच्या आपल्या शेतीविषयक शंकांचं निरसन करणारे तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोपाळ भक्ते. या कार्यक्रमाचा भाग तिसरा आपण ऐकूया.
2: हॅलो अन्नदाता.
3: श्रोते हो हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्वी तयारी ही अत्यंत महत्वाची बाब आहे.

0: जमिनीची मशागत, बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन तसंच संत्रा, मोसंबी, कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी योग्य नियोजन केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते. याच विषयावर आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ भक्ते सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर घेऊयात अशा कार्यक्रमातला हा पहिला कॉल. हॅलो नमस्कार.
2: नमस्कार जी. नमस्कार.
0: आपलं नाव सांगा.
2: माझं नाव अशोक डांगोरे.
0: डांगोरेजी हॅलो अन्नदाता, या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण शेतीमध्ये कुठली पिकं घेता?
2: संत्रा आहे, कपाशी आहे, सोयाबीन.
0: हा हा, बरं. तर मग वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण घेता, तर शेतीविषयक आपला काही प्रश्न असेल तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर गोपाळ भक्ते सर, त्यांना आपण प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारा.
2: आपल्याला कमी खर्चामध्ये संत्र्याचं पीक घ्यायचं आहे.
1: अच्छा.
2: त्याच्याकरता आम्हाला सांगा काय, म्हणजे कमी खर्चामध्ये आमचं जास्त उत्पन्न आलं पाहिजे.
1: छान, अगदी सर्वासाठी सर्व समावेश प्रश्न विचारला त्याबद्दल अगदी आपले अभिनंदन. कमी खर्चामध्ये आपल्याला जे पीक घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला आपल्या मातीचं परीक्षण करायला पाहिजे की आपली मातीमध्ये काय कमी आहे आणि काय नाही. आणि ते माती परीक्षण करायसाठी तर जमिनीमध्ये त्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे आपण सॅम्पल घ्यायला पाहिजे. साधारणतः आपण जमिनीमध्ये 2.5 फुटाचा खड्डा करायला पाहिजे, इंग्रजी व्ही आकाराचा. 10 खड्डे झिगझॅग आकाराचे करायचे आणि त्याच्या काठाची माती घ्यायची, म्हणजे लाकडी पाचरणी माती काढायची. कारण लोखंडानी काढू नये, त्याचे कण त्याच्यामध्ये येतात आणि मग ते आयरन त्याच्यामध्ये जास्त दाखवतं. तर लाकडी पाचरणी 1-1 किलो माती काढायची, ती पूर्ण मिक्स करायची. आणि ही माती काढताना विहिरीजवळची नको, जिथे शेणखत टाकलेलं आहे तिथली नको, गुरेढोरे बांधतो आपण तिथली नको. हा, आणि ही माती एकत्र केल्यावर याचे 4 भाग करायचे सारखे आणि 2 समोरासमोरील भाग काढून टाकायचे. पुन्हा त्या 2 भाग माती मिसळवायची, पुन्हा त्याचे 4 भाग करायचे, पुन्हा समोरचे 2 भाग काढायचे. असं करत 1/2 किलो माती जी आहे ती पॅक करायची आणि ती माती परीक्षण करिता आपण द्यायला पाहिजे. सोबतच पाणी सुद्धा चेक करायला द्यायला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे, त्यानंतर पाण्याचा पीएच किती आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मग पीएच जर योग्य नसेल तर फवारणीचा फायदा सुद्धा होत नाही. आणि माती परीक्षणामुळे खत नेमकं काय द्यायचं हे आपल्याला कळतं. आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो, जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन असल्यावरही जर रासायनिक खत दिलं तर त्याचा फायदा होत नाही, खर्च वाढतो. तर सेंद्रिय कर्ब कमी असेल तर आपल्याला तो कर्ब कमीत कमी 0.8 वर न्यायला पाहिजे आणि अलीकडे 0.2-0.3 वर आला आहे. आणि होतं काय की जमिनीमध्ये जे जीवाणू आहे, सूक्ष्म जीवाणू, ते रासायनिक खताचं विघटन करून झाडाला पुरवतात. आणि हे जीवाणू अलीकडे जमिनीमध्ये नाही, त्याच्यासाठी जीवामृत तयार करून शेतामध्ये आपण ते सोडायला पाहिजे पाण्याच्या माध्यमाने. आणि ते कसं की आपण देशी गाईचं शेण घ्यायचं 10 किलो 200 लिटर पाण्याकरता, तो ड्रम असतो आपला प्लास्टिकचा 200 लिटरचा, साधारण सर्व शेतकरी वापरतात. गोमूत्र देशी गाई जीवामृत, देशी गाईचं गोमूत्र 10 किलो, काळा गुळ जो येतो तो 2 किलो आणि हरभऱ्याचं पीठ, 4 प्रकारच्या डाळी, तूर, मूंग, चवळी आणि उडीद. शक्यतो याच्यामध्ये ज्यातून तेल निघतं, सोयाबीन सारखं तेल निघणारी डाळ नको. तूर, मूग, चवळी, उडीद याचं 2 किलो पीठ घ्यायचं, म्हणजे प्रत्येकी 1/2 किलो येईल ती. आणि जिवंत माती मुठभर. आता जिवंत माती म्हणजे कोणती, जंगलातली माती आता जिवंत आहे बाकी नाही, तर जिथे पिंपळ आहे, वड आहे, उंबर आहे, अशा झाडाखालची माती वरची बाजूला करून ती तुम्ही 1 मुठभर किंवा किलोभरही माती घेऊन ती ड्रमामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये हे सूक्ष्म जीवाणू आहे आणि हे ड्रमामध्ये ठेवून 48 तास ठेवायचे. दिवसातून लाकडी काठीने ढवळायचे आणि वरून ज्यूटचं पोतं झाकायचं, जेणेकरून जी काही गॅस असेल हानिकारक ते निघून जाईल. आणि हे जे जीवामृत आहे हे जमिनीमध्ये पाण्याच्या द्वारे सोडायचं आपल्याला, म्हणजे यातील जीवाणू जमिनीत वाढेल आणि ते जे आपण जे काही देऊ ते झाडाला हे जीवाणू उपलब्ध करून देतील. एक, त्यानंतर वॉटर ड्रेनेज, जमिनीमधून पाण्याचा निचरा झाला पाहिजे. पाणी जर पकडलं तर आपले झाडं पिवळे पडतात, बरोबर आहे? हा, तर पाण्याचं जिथे आपल्याला निचरा झाला पाहिजे अशा प्रकारची बांध बंदिस्ती करायला पाहिजे. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन आता सांगितलंच आहे आणि शेतामध्ये काडी कचरा जो आहे तो जळू नये, त्याचा आपण एका खड्ड्यामध्ये कल्चर येतं तर ते डिकम्पोजर, ते डिकम्पोजर फवारून त्याचं खत करायला पाहिजे. तर फवारून त्याचं आपल्याला खत करता येतं. आणि दुसरं, शेतामध्ये बाजूला विंडब्रेक असणं आवश्यक आहे. आता मी तिसऱ्यांदा हे सांगतो की आपण झाडाच्या जे आहे विंडब्रेक म्हणून झाडे आपल्या धुऱ्यावर असली पाहिजे, मग ते बांबूचे लावा किंवा निंबाचे कुठलेही लावा तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला जो खर्च कमी करायचा आहे, जास्त खर्च होतो आपल्या फवारणीचा,

0: बरोबर आहे.
1: हो,
0: फवारणीचा
1: खत
0: खत हा, तर खता खर्च कमी करायसाठी आपलं जे नियोजन आहे 100 रुपये आपण खर्च करत असेल तर आपण रासायनिक मध्ये 40 रुपये खर्च करायला पाहिजे आणि शेणखत मध्ये आपण 40 रुपये आणि जे जैविक वापरू त्यात 20 रुपये म्हणजे टक्केवारीमध्ये 40-40-20 केमिकलमध्ये 40 शेणखतामध्ये 40 आणि जैविकमध्ये 20 ठीक आहे. म्हणजे केमिकलमध्ये 40 खतामध्ये शेणखतामध्ये 40 आणि जैविकमध्ये 20 असं 40-40-20 हा खर्च करायला पाहिजे. आणि जे चिकट पिवळे सापळे स्टिकी ट्रॅप म्हणतो आपण पिवळे निळे हे शेतात बांधले तर आपला फवारणीचा खर्च अगदी 40% येतो. 10 फवारण्या करत असाल तर 6 फवारण्या कमी होतो. नेहमी आपण हे चिकट पिवळे सापळे वापरायला पाहिजे. याच्यामध्ये जे कीड आहे त्याच्या पतंग जो आहे तो चिपकतो आणि पुढे प्रजनन वाढत नाही. आणि शेवटी आपण एक डायरी मेंटेन करायला पाहिजे. बरेच शेतकरी खर्च मेंटेन करत नाही, काय लावलं काय केलं काय नाही याचा अगदी व्यवसायाप्रमाणे लेखाजोखा आपल्याकडे असला तर आपल्याला कळतं की काय आपल्याला बदल करायचा आहे. शेवटी हेच म्हणे मी एक की जर आपल्याला प्रगती करायची असेल तर घरात एकमत व शेतात शेणखत असेल तरच दोन्हीकडे प्रगती होते.
1: ठीक आहे, धन्यवाद साहेब.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार.
1: हॅलो,
2: आपलं नाव सांगा आणि आपण कुठनं बोलताय, कुठल्या गावातून बोलताय ते सांगा.
1: अनिल विठ्ठलराव अंजारी, मुक्काम पोस्ट पारडसिंगा.
2: बर.
1: तालुका काटोल, जिल्हा नागपूर.
2: बर. हॅलो अन्नदाता, या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण कुठली पिकं घेता?
1: सोयाबीन आणि चना.
2: बर. तर आपल्याला काही शेतीविषयक प्रश्न असतील तर आज आपल्या सोबत आहे डॉक्टर गोपाळ भक्ते सर, तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकता. तर प्रश्न विचारा.
1: डॉक्टर साहेब, अनिल बोलतो, वंजारी.
0: हा बोला अनिलजी, वंजारी बोला.
1: ते सोयाबीनचं बियाणं आपल्याला जे येऊन राहिलं आहे त्याच्यामध्ये त्या बियाण्यामध्ये ऍव्हरेज काहीच उतरत नाही, त्याच्यावर रोगाचं प्रतिबंध कसं एखादं बियाणं सांगा तुम्ही.
0: अच्छा अच्छा, उत्पन्न जास्त देईल.
1: व्हायरल त्याच्यावर जाऊन राहिला आहे. आता मी नेहमी सोयाबीन घेऊन राहिलो आहे तर सोयाबीन मध्ये तोच प्रॉब्लेम आहे दरवर्षी.
0: तर सोयाबीन जे आहे आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. बियाणं जे आहे सर्वच कंपन्या चांगलं बियाणं तयार करून राहिल्यात. फक्त जे वातावरणीय काळजी घ्यायची आहे तर त्याबद्दल मी सांगतो की पेरणीच्या आधी आपल्याला जी पेरणी करतो ती आपल्याला बीबीए पद्धतीने करायची आहे, म्हणजे सरी ओरंबा पद्धत.
1: अच्छा.
0: हा, सरी ओरंबा पद्धतीमध्ये काय होतं की जास्तीचं पाणी निघून जातं आणि आवश्यक तेवढं पाणी राहतं त्याच्यामध्ये. नाहीतर पाणी जर जास्त जमा झालं तर सोयाबीन पिवळी पडते. बरोबर आहे ना? तर जो आपल्याला बेड बनवायचा आहे हा 45 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर अशा पद्धतीचा आपल्याला तो बेड बनवायचा आणि त्यावर आपल्याला सोयाबीन लावायची आहे. आणि शेतात काय करायचं आहे की 3 वर्षातून एकदा सोयाबीनच्या शेताची नांगरणी व्हायला पाहिजे आणि एकरी 2 टन शेणखत टाकायला पाहिजे. आता 2 टन शेणखतामध्ये आपण याच्यात साधारणतः 4 लिटर ट्रायकोडर्मा आणि 4 लिटर सुडोमोनॅस हे या शेणखतामध्ये आधीच टाकून शेणखत ओलं करायचं, त्याला चांगलं मिक्स करायचं आणि ते शेतात टाकायचं. म्हणजे जेणेकरून जैविक बुरशी जी आहे ट्रायकोडर्मा ती शेतात वाढेल आणि हानिकारक बुरशी जी आहे ज्यामुळे आपलं पीक पिवळं पडतं तर त्याला हे प्रतिबंध करतील. आणि लावणीच्या वेळेसच आपल्याला बीज प्रक्रिया करायला पाहिजे, कारण कंपन्या मॅक्झिमम त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केलेलं बियाणं येत नाही, त्याच्यामध्ये एक पॉकेट येतं. कारण काय होतं की सोयाबीन उरली तर ओपन मार्केटमध्ये त्यांना विकायला ते सोयीचं जावं म्हणून बीज प्रक्रिया न करता सोयाबीन पाठवतात. तर आपल्याला बीज प्रक्रिया आवर्जून करायची आहे. तर बीज प्रक्रिया करताना आपल्याला याच्यात आधी बुरशीनाशक जी आहे त्याची प्रक्रिया करायला पाहिजे. कार्बोक्जिन म्हणून येतं 37.5% आणि थायरम म्हणून येतं 37.5%. विटावॅक्स नावाने येतं किंवा एक झेलोरा म्हणून येतं जे ब्रँड नेम आहे, थायफिनेट मिथाईल आणि पायरोक्लोब्रुस्टिन म्हणून आहे त्याच्यामध्ये. हा, तर हे विटावॅक्स किंवा झेलोरा हे ब्रँड नेम आहे. तर याची आपण प्रक्रिया करायला पाहिजे बुरशीनाशकाची. आणि त्याच्यानंतर एक चक्री भुंगा पण येतो सोयाबीनवर, तर त्याच्यामध्ये कीटकनाशकाची ही करायला पाहिजे प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया आपण पेरणीच्या 4 ते 5 दिवस आधी करू शकतो. आणि तिसरी प्रक्रिया जी आहे आपल्याला पेरणीच्या 2 ते 3 तास आधी करायची आहे, जे जीवाणू खत असेल त्या जीवाणू खतामध्ये जे आहे तर आपल्याला त्याच्यामुळे खत कमी लागेल. कारण ह्या जीवाणू खतामध्ये बियाण्यालाच लावायचं. नत्र जीवाणू येतं एक, रायझोबियम जपानिकम म्हणून येतं एक, आणि एक स्फुरत जीवाणू येतं. तर हे 250 ग्रॅम 10 किलोला लावायचं आहे. म्हणजे पहिलं आपल्याला बुरशीनाशक आणि दुसरं जे आहे ते कीटकनाशक याची प्रक्रिया करायची पेरणीच्या 4 ते 5 दिवस आधी. आणि पेरणीच्या 2 ते 3 दिवस आधी आपल्याला जीवाणू खताची प्रक्रिया करायची आहे, ज्याच्यामध्ये नत्र जीवाणू आहे, ब्रिडी रायझोबियम जपानिकम म्हणून येतं एक, आणि एक

0: जीवाणू आहे. हे प्रक्रिया करून जर आपण पेरलं तर उगवण शक्ती खूप चांगलं होईल, झाड सशक्त बनेल आणि खत कमी लागेल आपल्याला यात. आणि पेरणी जी आहे ती 4 सेंटीमीटर पेक्षा खोल नको. बऱ्याच वेळा पाणी जोरात येतं, खोल जर बियाणं गेलं तर निघत नाही. आणि पेरणीनंतर 50 ते 70 दिवसांनी 2% युरिया आणि शेंगा भरण्याच्या वेळेस 19 19 19 याची फवारणी करायला पाहिजे, म्हणजे शेंगा चांगल्या भरतील. आणि व्हायरस जो आपण आता बोललो थोड्या वेळापूर्वी तुम्ही, तर व्हायरस जो येतो हा पांढऱ्या माशीमुळे याचा प्रसार होतो. तो प्रसार होऊ नये म्हणून त्या तिथे आपण चिकट पिवळे सापळे बांधायला पाहिजे, स्टिकी ट्रॅप. निळे पिवळे सापळे जर बांधले तर बऱ्याच अंशी पांढऱ्या माशीचा प्रसार होणार नाही आणि त्या पांढऱ्या माशीमुळे जो हा व्हायरसचा प्रसार होतो तो रोखला जाईल.
1: अच्छा,
0: तर या पद्धतीने आपल्याला सोयाबीन
1: सर ते सरी पद्धतीने जर पेरलं तर मग ते टोचन हे करायचं का?
0: हा, तर याच्यामध्ये
1: ते मग त्याच्यावर कसं जोडी कशी चालेल त्याच्यावर?
0: हा, आपण टोकन पद्धतीने एक सीड ड्रिल मशीन येतं, साधारणतः 7 ते 8 हजाराला येतं. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारची आहे, एकामध्ये नुसतं बियाणं पेरता येतं आणि दुसऱ्या मशीनमध्ये बियाणं आणि खत पेरता येतं. आणि ती माणसांनीच धकावायची आहे. आपण जोर लावला की पुढे पुढे ते टोकत चालतं योग्य अंतरावर, तर मजुरीचा अगदी खर्च वाचतो आणि उत्पन्न याच्यात चांगलं येतं पुन्हा. तर टोकन यंत्र जर वापरलंय तुम्ही आणि अगदी अवेलेबल आहे, ते नागपूरला काटोललाही असेल.
1: अच्छा,
0: हा, तर मॅक्झिमम ते चांगल्या प्रतीचं 6000 ते 10000 दरम्यान आहे. तर हे यंत्र जर वापरलं तर आपल्याला खर्च वाचेल आणि चांगली पेरणी होईल आपली.
1: अच्छा, तर ते सरीवरच घ्यायचं सोयाबीन?
0: सरीवर घ्यायतलं तर उत्पन्न अगदी चांगलं येईल आपल्याला.
1: अच्छा, हा, माझ्या शेतात पाणी साचत नाही.
0: पाणी जरी साचत नसलं तरी शेंगा भरणीच्या वेळेस काय होतं की पाणी कमी गेलं तर दाणे बरोबर भरत नाही, किंवा पाणी जर जास्त झालं, कंटिन्यू जर पाणी लागून पडलाय सतत धार पाणी 2-3 दिवस तर सोयाबीन पिवळी पडतं. तर तो प्रकार याच्यामध्ये होत नाही, म्हणजे आपल्याला शेवटी उत्पन्न जास्त येतं.
1: आणि जर पाणी त्याला पाणी जर कमी पडलं तर समजा सरीवर जर पाणी कमी पडलं तर?
0: सालच्यापेक्षा सरीवर पाणी कमी पडत नाही. त्याच्यामध्ये ओलावा धरून जी आहे टेक्नॉलॉजी, ती ओलावा धरून ठेवणे, म्हणून ब्रॉडबेड फरो जी आहे सरीवरंबा पद्धत ही रिकमेंड केलेली आहे. आणि याच्यामध्ये मिक्स पीक म्हणून तूर आणि सोयाबीन घेतलं तर पुन्हा अगदी तुम्हाला जास्त फायदेशीर होऊ शकते.
1: अच्छा,
2: तर अनिलजी आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच मिळाली असेल.
1: हो,
2: कॉल केल्याबद्दल धन्यवाद. हॅलो, आपलं नाव सांगा.
3: शेखर साखरे.
2: कुठन बोलताय साखरेजी आपण?
3: नागपूर जिल्हा.
2: बरं, तर आपला काही शेतीविषयक प्रश्न असेल तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गोपाळ भक्ते सर, आपण आपला प्रश्न विचारू शकता त्यांना शेतीविषयक.
3: मृग भार घेण्यासाठी काय करावे लागेल? ताण कसा द्यावा?
0: जमिनीच्या पोत आणि झाडाचं वय याच्यानुसार ताणाचा हा कालावधी असतो मृग भार संत्राकरिता. तर हलकी जमीन असेल तर 25 ते 35 दिवस, मध्यम जमीन असेल तर 35 ते 45 दिवस आणि भारी जमीन असेल तर 45 ते 60 दिवस हा आपण ताण द्यायला पाहिजे. आणि ताण दिल्यानंतर साधारणतः 20 ते 25% पानगळ होते, किंवा मध्यम ते भारी जमीन असेल तर 10 ते 15% पानगळ किंवा यापेक्षाही कमी होतं, म्हणजे पानाचा हिरवा रंग बदलून फिक्कट व नंतर पिवळी पडतात आणि ही पानं गळतात. गळेपर्यंत याचं अन्न तयार करणं हे चालू असतं. आणि खूपच भारी जमीन असेल तर काही वेळेस पानगळ होत नाही, फक्त पानं ही गोल गुंडाळतात, म्हणून यावरून समजायला पाहिजे की ताण तुटला. आता अति भारी जमीन असेल तर ताण बसत नाही आणि तिथे पाक फुटत नाही, म्हणून बरेचसे शेतकरी एकतर निराश असतात. तर अशा वेळेस अशा जमिनीमध्ये, अति भारी आणि ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये एक हलकी नांगरट करायला पाहिजे. खोल नांगरट नको, कारण 60 ते 80% जे कार्यक्षम मुळे आहे ते वरच्या 1 फुटामध्ये म्हणजे 30 सेंटीमीटरमध्ये असतात आणि दुय्यम मुळं जे आहेत ते 60 ते 90 सेंटीमीटर या थरामध्ये असतात, जे झाडांना आधार देतात. त्यामुळे हलकी नांगरट जी केली वरच्या थरात तर थोडी मुळाची चटणी होते आणि याच्यामुळे बाग फुटते. पण हे कधी करावं? जर भारी आणि ओल धरून ठेवणारी जमीन असेल तरच. आणि हे केल्यानंतर एलिएट किंवा बोरडो मिश्रण 1% याचं ड्रेंचिंग करावं, म्हणजे बुरशीजन्य जे रोग आहे जे मुळं तुटल्यामुळे होतील तर ते होणार नाही. तर या पद्धतीने आपण ताण द्यावा. आणि इतकं करून जरी ताण बसला नसेल तर शेवटी लिओसिन, भारी जमीन असेल तर 4 मिली, साधारण जमिनीमध्ये 1-3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करायला पाहिजे. तर हे ताण द्यायला मदत करतं. तर या पद्धतीने आपल्याला मृग बहाराचा ताणाचं व्यवस्थापन करता येईल.
2: आकाशवाणी कॉल केल्याबद्दल धन्यवाद. सर आज आपण एकूणच खरीप हंगाम पेरणीपूर्वी तयारी संत्रा मोसंबी कापूस आणि सोयाबीन या विविध पिकांविषयी खूप छान असं आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या शेतकरी बांधवांचे जे प्रश्न होते त्यांच्या ज्या शंका होत्या त्यांच्या प्रश्नांना आपण इतकी छान उत्तरं दिली आणि अगदी वेळात

0: वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: आपले सुद्धा आभार. धन्यवाद.
2: हॅलो अन्नदाता.
0: मंडळी, आज आपण हॅलो अन्नदाता हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण शेतीविषयक शंकांचं निरसन ऐकलं. आज आपल्या शेतीविषयक शंकांचं निरसन केलेलं होतं डॉक्टर गोपाळ भक्ते या तज्ज्ञांनी. सोबतच सहभाग होता श्यामली राऊत यांचा. सादर करते सचिन लाडोळे. याबरोबरच आजचा आपला कृषी मार्गदर्शक माझं घर माझा वावर हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. उद्या पुन्हा भेटूया आपल्याच वेळी, म्हणजेच 7:30. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, हसत रहा. जीवन अनमोल आहे याचं मोल जाणा. ट्यून करा 585 kHz आणि ऐकत रहा तुमचाच आपला आवडता माझं घर माझं वावर हा कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम आपल्याच 585 kHz वर. तेव्हा आता रोहिणीला दारा जा. नमस्कार, शुभरात्री.

0: श्रोते हो, गुरुवार 21 मे 2026 रोजी नागपूर केंद्राहून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आपला लाडका कार्यक्रम वनिता मंडळ दुपारी ठीक 12 ते 1 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून सुद्धा.
1: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
2: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
3: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
2: आप भी जुड़िए हमारे साथ
3: विज्ञापन के जरिए,
2: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
3: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
2: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
3: फोन नंबर है 2548271
2: 2524871.
4: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
5: अहो हो आलेच.
6: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
5: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
4: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
5: अरे वा किती छान, मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
6: न्यू रिलीजेस बॉलिवूड.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम।

0: महिन्यातील मंगळवार ते गुरुवार
1: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
0: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
0: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
0: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
0: तेव्हा एका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
1: कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण
2: विकासवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा। द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं। भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले। भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं।
4: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं। हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है। मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है। हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे।
2: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं, तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो। त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत। तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे। ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान

0: अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा GDP मध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

0: बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया ओमकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

ओमकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकत होतात. 8:30 वाजतायत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मीरा परांजपे यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

प्रदीप धोंड यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकत होता. भावधारा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

प्राग भू वायलिन द्वारा पणिकरा रहा विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मिलिंद रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भूप.

रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ आहे अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूयात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन देश ठुमरी आणि दादरा.

नादब्रह्मय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांनी गायलेला देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकलात. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.